रामकृष्ण हरी। आयुष्यात बनता आलं तर कोणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे, वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला, दुःख कधीच संपत नसतं हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जातं। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवे। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया।

श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपला सर्वांचं स्वागत. आज 26 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर हक्क, समानता आणि प्राणीप्रेमीच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. महिला समानता दिन. समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क, संधी आणि आदर मिळावा या उद्देशाने आजचा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभर महिला सक्षमीकरणाचं प्रतीक बनला. जागतिक श्वान दिन. मानवाचा सर्वात विश्वासू, प्रामाणिक आणि बिनशर्त प्रेम करणारा मित्र म्हणजे श्वान, म्हणजेच अर्थात डॉग आपण ज्याला म्हणतो. मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव बाळगणं आणि भटक्या प्राण्यांचं रक्षण करणं हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज मानवी इतिहासातील करुणेची मूर्ती मानल्या गेलेल्या महामानवाची जयंती आहे. अनाथ, आजारी आणि रस्त्यावर सोडलेल्या गरिबांची अहोरात्र सेवा करणाऱ्या, शांततेच्या नोबेल पुरस्काराने आणि भारतरत्नाने सन्मानित मदर टेरेसा यांची आज 116 वी जयंती. 26 ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी कोलकात्यामध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करून आपलं संपूर्ण आयुष्य वंचितांच्या सेवेसाठी समर्पित केलं. आज मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन तत्वज्ञानातून घेतलेला एक नितांत सुंदर विचार. आपण सर्वजण जगात मोठी आणि महान कामं करू शकूच असं नाही, पण आपण सर्वजण लहान सहान कामे अथांग प्रेमाने आणि करुणेने नक्कीच करू शकतो. आणि आजची बोधकथा. कोलकात्याच्या रस्त्यावरून एक दिवस मदर टेरेसा जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक अत्यंत वृद्ध आणि आजारी व्यक्ती वेदनेने कंटाळताना दिसली. त्या व्यक्तीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या आणि त्याला उठणंही शक्य नव्हतं. बाजूने अनेक श्रीमंत आणि सुशिक्षित लोक जात होते, पण दुर्गंधीमुळे कोणीही त्यांच्याकडे बघत नव्हते. मदर टेरेसा तिथे थांबल्या. त्यांनी कसलाही संकोच न बाळगता त्या वृद्धाला स्वतःच्या हातांनी उचललं आणि आपल्या आश्रमात आणलं. त्यांनी त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्याला नवीन कपडे दिले आणि गरमागरम अन्न भरवलं. जेव्हा तो वृद्ध शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आई, मी आयुष्यभर रस्त्यावर प्राण्यासारखा जगलो, पण आज तुमच्या करुणेमुळे मी माणसासारखा मरू शकतोय. मदर टेरेसा हसल्या आणि म्हणाल्या, बाबा, प्रत्येकाला प्रेमानं जगण्याचा आणि आदरानं राहण्याचा हक्क आहे. मी काही मोठं काम केलं नाही, मी फक्त ईश्वराची सेवा केली आहे. आपल्या आसपास अनेक लोक किंवा मुके प्राणी मदतीची वाट बघत असतात. त्यांना पैशांपेक्षा तुमच्या एका गोड शब्दाची, करुणेची गरज असते. मदतीचा हात पुढे करायला कधीही मागे हटू नका. तेव्हा श्रोते हो, 26 ऑगस्टचा हा बुधवार आपल्याला दोन खूप सुंदर गोष्टी शिकवतोय. महिला समानता दिन आपल्याला घरात आणि समाजात स्त्रियांचा आदर करायला शिकवतो, तर मदर टेरेसांचे विचार आपल्याला भुकेलेल्यांना अन्न आणि दुःखी लोकांना प्रेमाचा स्पर्श द्यायला शिकवतात. आज एक संकल्प करूया. पहिला म्हणजे आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांइतकाच समान पाठिंबा देऊया. आणि दुसरा म्हणजे आज एकतरी गरजवंताला किंवा मुक्या प्राण्याला प्रेमाने मदत करूया. खरी शुभदा कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या सेवाभावी विचारात असते. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयुरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पनंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। ह्या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे, म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही। आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध माझेपणाची भावना बाळगू नका.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीन बद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे त्या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का,
0: बरोबर,
1: हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का? जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलचं की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही करत. सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता. ठीक आहे. आपण 2 days आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या 2-3 गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस. ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्व्हियस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या 2 गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे 3-4 रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या 2-3 वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जात आहे, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते 3 सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 सेटिंग ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा,
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ, पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साइड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साइड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार, आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जातात. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर तो क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात, अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांचे ऑलरेडी थिन होत
0: जातात,
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साइड इफेक्ट,
1: त्याचे साइड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायट्रिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतोय हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर या दोघी खूप डिफरंट आहेत. ठीक आहे, कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात, कारण तो जो शॅम्पू युज करताय ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे?
1: म्हणजे कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकतात. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होत आहेत असं. ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं, आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे,
1: हा
0: महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथ असं नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा,
1: जर वापरायचा आहे कंडिशनर, कंडिशनिंगच करायचं आहे हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे, कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं, आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना, आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग, तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजे?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली, जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे. हेल्थ तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली,
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग,
0: ऑइलिंग मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ऍट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपातून केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं मध्ये प्रत्येकाच्या याच्यात वेगळी मत आहेत. माझ्या मते की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलून म्हणून नाही सांगत आहे, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो तर मी, पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिले. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होत आहे, सेकंड थिंग तुम्हाला नरिशमेंट मिळतंय, थर्ड थिंग तुमचं रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत, फोर्थ थिंग तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीपमध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्या वर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्याला हेअर फॉल होणार, त्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे, सेकंड थिंग तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची, जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले आहेत, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग बायोटीन विटामिन्स असतात तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयर्न रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयर्न आणि कॅल्शियम रिच खाताय आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय म्हणजे चपाती भाकरी, तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार, त्याचं हे एक आहे. आणि यामागे अनुवंशिक पण आहे, एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण अनुवंशिक
0: त्याचे हेअर थीन असले
1: यस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस
0: बरोबर, छान.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर व्हिटॅमिन्स रिच वगैरे फूड खाल्लं तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 आहोत, सो फॅशन सगळ्यांना हवी आहे, मेन असू देत वुमन असू देत सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे मॅनेज नाही होते त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम, बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट, केमिकल आहे साईड इफेक्ट आहे ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा, आर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात अरे केमिकल ट्रीटमेंटमध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी स्पा काय करायचं आता त्यात
0: असा विचार करतात. बरोबर,
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो जे तुमचे हेअर आहे त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची डॅन्ड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर.
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
2: अच्छा.
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतो ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल हेअर डॅमेजेस हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर.
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: येस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगले नरिशमेंट मिळत असेल ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत तो शॅम्पू छान.
2: बर. अच्छा.
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा. शक्य झालं तर मास्क युज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर. नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोव्हेरा जेल घ्या त्याच्यामध्ये दोन तीन व्हिटॅमिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट क्रीमी पेस्ट तयार होते.
2: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसा अप्लाय करतात तसं करू शकता.
2: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे. नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
2: बर.
1: आणि नंतर 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉश आउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
2: वा. साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
2: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार जितके सुंदर दिसणार तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच यूज करा.
2: बर.
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधीही हेअर कलर यूज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
2: वा. खरंच छान मॅडम तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम. शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मन भावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
2: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
2: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: रेडिओ मनभावन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि जाणून घेत असतो त्यांचा प्रवास, आजपर्यंत त्यांनी राबवलेले उपक्रम आणि बरंच काही. तर आज सुद्धा आपल्यासोबत आहेत श्री जितेंद्र दिगंबर पाटील, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा मोरगाव खुर्द, तालुका रावेर, जिल्हा जळगाव, हे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. सर नमस्कार. तुमचं रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. सर, सर्वप्रथम मला सांगा ना, तुम्हाला कुठला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड आता मिळालेला आहे?
1: आता सध्या मॉर्निंग असेंब्लीबद्दल जिल्हास्तरीय पोस्ट ऑफ द मंथ मिळालेला आहे.
0: अरे वा.
1: आणि त्याचा फायदा असा आहे की शाळेतील जो परिपाठ आहे, मुख्याध्यापक या नात्याने गेल्या 10 वर्षापासून मी मोरगाव शाळेला कार्यरत आहे.
0: बर.
1: 15 जून 2016 हजर झालो आणि आज 15/6/27 दहा वर्ष पूर्ण झाली.
0: अरे वा, अभिनंदन.
1: आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आढळल्या तिथे की जो काही इफेक्ट पटसंख्या वाढीसाठी व्हायला हवा होता, तो या मॉर्निंग असेंब्ली आणि विनोबाच्या माध्यमातून हा बऱ्यापैकी आम्हाला शाळेमध्ये अनुभवला. विनोबा ॲपमुळे आमच्याकडे मागे ज्या सीओ मॅडम होत्या, मिनल करणवाल, त्यांनी स्वतः भेट दिली. भेट दिल्यानंतर पटसंख्येची पाहणी केली, दिलेले उपक्रम बघितले आणि एक विनोबा ॲपमुळे एक असं झालं की मुलांना एक टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जिथे बोलण्याची आवड निर्माण होते आणि जेव्हा ते बघतात स्वतःला त्या ऍपला, तेव्हा त्यांना तो आनंद इतका होतो की त्या गोष्टीसाठी जो वाचत जरी नसला एखादा मुलगा, त्याला सुद्धा एक कुतूहल जाणवतं की मी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे आणि मी सुद्धा बोलायला पाहिजे. तर मॉर्निंग असेंब्ली हा त्याच्यात एक चांगला मुद्दा असं जाणवला की परिपाठाला जे मुलं आपण येतो आणि सुविचार, दिनांक, त्याच्यानंतर कथा, गोष्ट हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दरवेळेला 2-3 मुलं यायचे, तेच गोष्ट सांगायची, सुविचारच्या भिंतीवर आहे तेच सांगायचे. परंतु विनोबाच्या या मॉर्निंग असेंब्ली माध्यमातून एक शब्द ते निवडायचे, समजा शिस्त असा शब्द होता, मग शिस्त या शब्दावर त्यांनी निवड केली आणि शिस्त या शब्दावर निवड केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर आलेला सुविचार, त्या शब्दाचा अर्थ, असे जे काही विनोबा आपल्याला देते नमुने आणि त्यानुसार ते मुलांना सांगतात. मग यामुळे दररोज एक एक विद्यार्थी तयार झाला आणि त्याचे व्हिडिओ ज्या वेळेला आम्ही पोस्ट केले विनोबाला आणि ते पोस्ट केल्यानंतर त्याला जे लाईक मिळणं, त्याला इतर पालकांनी बघितणं आणि त्यानंतर जे काही आपल्याला जे हे छोटे खाणे पुरस्कार वगैरे आपल्याला देतात, त्यामुळे मुलांना आणि पालकांना उत्साह वाढतो की कुठेतरी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असा एक वेगळा उपक्रम तयार केला जातो आहे की आपले मुलं त्या तिथे दिसत आहेत, त्या शिक्षकांना प्राईज मिळत आहे. आणि मी मुलांना तेच सांगतो की आम्हाला जेव्हा कुठे जिल्ह्याला बोलवलं जातं हे काही आमच्यामुळे नाही, आजही मी त्यांना सांगितलं, म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्या कृपेमुळे पुन्हा जिल्ह्याला जाण्याचा योग येतो आहे, आपला मॉर्निंग असेंब्ली म्हणून जिल्ह्याला पुन्हा अवॉर्डसाठी आपल्याला नामांकन मिळालेलं आहे. तर मग मुलांचा उत्साह वाढतो आणि आज सुद्धा पुन्हा आमच्या परिपाठाला जो काही शब्द होता त्या पुन्हा पुरस्कार आणि समारंभ असे काही शब्द टाकले, पुन्हा त्यांनी त्या मुलांनी आलेले सुविचार दिनविशेष सांगितले आणि अशा प्रकारे मुलांना उत्सुकता जाणवायला लागली. यामुळे एक वेगळा फायदा असा झाला की मॉर्निंग असेंब्ली, कविता गायन, त्यानंतर आहे गोष्ट कथन आणि ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे, कॅरम, स्पोर्ट वगैरे जे आमच्या शाळेत आहे, त्या आम्ही ज्या सेक्शननुसार याच्यामध्ये टाकतो आणि त्या जिल्ह्याला येतात, तालुक्याला येतात आणि लोकांना आगडेवाडा जाणायला लागला की तालुक्याच्या ज्या शाळा आहे इंग्लिश मिडियमच्या, अक्षरशः गेल्या 2 वर्षापासून आमच्याकडे पहिलीच्या मुलांचा पट्ट वाढलाच, परंतु तिसरी, चौथी आणि दुसरी, म्हणजे जेणेकरून इंग्लिश मिडियमची मुलं आमच्याकडे आली.
0: अरे वा.
1: आणि त्यांना ते कुतूहल जाणवलं की आपल्याकडे उपक्रम होतात, म्हणजे आज शाळा म्हणजे नुसतं शिकण्याचं माध्यम नाही राहिलं, तुम्हाला जे अदर ऍक्टिव्हिटीज आहे की एखादा विद्यार्थी शिकून सरकारी नोकरी लागेल मान्य आहे, पण एखाद्यामध्ये एक बोलण्याचं कौशल्य, एखादं नेतृत्व कौशल्य, गीत गायनाचं कौशल्य, नकलाचं कौशल्य, तर विनोबाच्या माध्यमातून आपल्याला ते आज सादर करता आलं आणि त्यामुळे आम्हाला एक चांगला उपक्रम मिळाला.
0: वा वा, छानच. पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळाला आहेच तुम्हाला आणि याआधी सुद्धा तुम्हाला बरेच पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेले आहेत. कुठल्या कुठल्या लेवलचे मिळाले आहेत ते?
1: लेवलला म्हणजे आता विनोबा ॲप हे जेव्हा आलं त्याच्या म्हणजे मला त्या गावाला कार्यरत असल्यामुळे जिल्हा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 साली मिळाला. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीचा तालुकास्तरीय पुरस्कार तिथे सुद्धा मिळाला आणि जे जे उपक्रम विनोबा ॲपच्या माध्यमातून मला राबवता आले तर क्लस्टर लेवलला सुरुवातीला तो पुरस्कार, त्यानंतर आमच्या शाळेत शिक्षण सेवक म्हणून जे शिक्षक होते त्यांना जिल्ह्याचा पुरस्कार, त्यानंतर मला तालुक्याचा 3-4 वेळेस पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आणि आता मला वाटतं चौथ्यांदा जिल्हा लेवलला कविता गायन, मॉर्निंग असेंब्ली आणि काहीतरी स्पोर्ट बद्दल असे तिसरा चौथा पुरस्कार ह्या वेळेला.
0: अरे वा, खूपच छान. तर ही संकल्पना तुमची नेमकी कशी सुचली, म्हणजे मॉर्निंग असेंब्लीवर आपण व्हिडिओज करायचं, ही संकल्पना कशी सुचली?
1: ही संकल्पना सुचली म्हणजे आमचे माननीय शिक्षण अधिकारी निलेश पाटील साहेब आणि मागे ज्या वेळेला आपले जिल्हाधिकारी होते ते साहेबांची संकल्पना आणि मिनल करणवाल मॅडम यांच्या ज्या काही आम्हाला मेसेज यायचे आणि पोस्टमध्ये वाणिज्य शिक्षण

0: तिकडे सांगायचे किंवा मग रागून बघा. सुरुवातीला आम्हाला जर वेगळं वाटलं ते कळायचं नाही, पण त्या ऍपच्या माध्यमातून ससाणे सरांनी भालेराव सरांनी सुद्धा प्रयत्न केले आणि मग त्यातून एक चांगलं जाणवलं की ती सिस्टीम अशी मॅडम, एक सर्च ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तिथे एक शब्द टाकायचा आणि मुलं सकाळी येतात ते शब्द सांगतात आणि सर एक शब्द टाका की चला आनंद, आनंद शब्द टाकला मग त्याच्यावर येणारा सुविचार, येणारा दिनविशेष आणि येणाऱ्या कथा आणि एक गंमत जंमत म्हणून एक शब्दाची पुनरावृत्ती येते. काकाने काकूच्या कपाटातील कागदपत्रे कात्रीने कचा कचा कापली, तर त्यांना ते फार गमतीदार वाटतं. आणि सकाळचा जो वेळ आहे आमचा माझा, हा मुलं स्वतः कार्यरत करतात, मला त्यावेळेला माझं मी वैयक्तिक कामही करू शकतो आणि ते स्वतः परिपाठ पूर्ण करतात आणि त्यामुळे त्यांना आनंद वाटतो. आणि दुसरा मुद्दा आहे काय की सकाळी परिपाठाला जी उपस्थिती कमी राहायची ती या निमित्ताने उपस्थिती सुद्धा.
1: वा वा वा, चांगलाच उपयोग झाला. सोशल मीडियावर हे जे विनोबा ॲप आहे हे शिक्षकांसाठी लाभदायी आहेच, पण मग विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पालकांचा सहभाग यांचा प्रतिसाद कसा असतो?
0: पालकांचा प्रतिसादही चांगला आहे, कारण मॉर्निंग असेंब्ली हा एक परिपाठाचा विषय, परंतु जे काही आता त्यांचे जे सेक्शन आहेत वेगवेगळे, कविता गायन, गणिताची अध्यापन पद्धती, तर विनोबा ॲप मध्ये काही PDF सुद्धा आहेत, त्या आपण डाउनलोड केल्यानंतर मुलांना दिल्या तर बेरीज या शब्दाच्या ज्या काही उदाहरणं आहेत चार पाच उदाहरणं ते सोडवतात, ते सोडून त्याला आपण अपलोड करायचे, ते केल्यानंतर पुन्हा एक त्याच्यामध्ये AI म्हणून सिलेक्ट करतात ते आणि मुलं जे काही बोलत आहे हे त्यांचं आरोहा अवरोहासह वाचन आहे किंवा नाही, त्यांचं कुठे चुकतंय एकामध्ये AI आपल्याला डिटेक्ट करून सांगतं की आपल्या विद्यार्थ्यांच्या चुका काय. आणि आता तो शासनाचा सगळ्यात महत्वाचा उपक्रम चालू आहे निपुण म्हणून, तर निपुण यामध्ये पायाभूत क्षमता मुलांच्या पक्क्या झाल्या पाहिजेत, त्यामध्ये सुद्धा अशीच एक भाषांतरासाठी क्लिप दिलेली असते ती वाचायची असते आणि त्यामुळे तिथून मुलगा जर शेवटच्या पूर्ण पायाभूत क्षमता संपूर्ण करत असेल तर तो निपुण झाला असं समजला जातं. आमच्या जवळपास मुलं 60-70% निपुण आहेत आणि विनोबाच्या माध्यमातून कदाचित आम्हाला निपुणला अडचणी कमी आल्या, कारण मुलं गेल्या 2-3 वर्षापासून विनोबाला आलेले जे काही लेख होते ते वाचत होते, त्याचं वाचन म्हणजेच त्या पायाभूत क्षमता निपुणच्या, म्हणून निपुण आणि विनोबा एक प्रकारे एक सांगणं आम्हाला घालता आली आणि पालकांना सुद्धा ते असं जाणवायला लागलं की माझा मुलगा तालुक्याच्या गावी इंग्लिशला असून सर त्याला मराठी बोलता येत नाही, मराठी लिहिता येत नाही, तर अक्षरशः इंग्रजी माध्यमाचे मुलं आमच्याकडे आले आणि त्यांच्या पालकांनी बघितलं की सर हे आपल्या मुलांचं बघतोय आम्ही गावात असताना सुद्धा यांना येते, आम्ही बाहेर फी भरतो आहेत, मग त्यांना ते आश्चर्य जाणवलं.
1: अगदी बरोबर.
0: आणि खरं म्हणजे त्यामुळेच काय झालं, मुलांचा उत्साह वाढला आणि पट वाढण्यास मदत झालं, नाही तर पट हा असा ग्रामीण भागामध्ये वाढणं सहजासहजी
1: शक्य नाही होत,
0: त्यामुळे दरवर्षी 10% पट आमचा वाढतो. मिनल करणवाल मॅडम सुद्धा ज्यावेळेला आमच्याकडे मॅडमांनी भेट दिली त्यावेळेला पटाबद्दल त्यांनी जेव्हा विचारलं तर त्यांचा एक उपक्रम होता की ज्यांचा पट हा गेल्या वर्षापेक्षा गेल्या 3 वर्षापेक्षा 10 पटीने जास्त असेल त्यांचा पालकमंडळातर्फे सत्कार करू. मॅडमांना जेव्हा आम्ही पटाबद्दल आमच्या समितीने सांगितलं तर मॅडमांना जरा जवळ वाटलं, असं कसं काय शक्य आहे, म्हणजे जिल्ह्याला पटसंख्या कमी होते आणि तुमच्याकडे पट वाढतोय, मला ऑन रेकॉर्ड बघावं लागेल, तर मॅडमांनी ती माहिती घेतली आणि जेव्हा त्यांना कळलं तर मॅडमांना ज्या वेळेला आल्या अक्षरशः मिनल करणार मॅडम आम्ही त्यांना शुभेच्छा म्हणून मी द्यायला लागलो, तर मॅडमांनी अक्षरशः माझ्याकडचा पुष्पगुच्छ घेतला आणि मला स्वतः म्हटलं सर माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा की समिती आणि तुमचं जे काही योगदान आहे हे शाळेसाठी खूप छान आहे, आणि त्यांनी स्वतः त्यांच्या मूळ विद्यार्थ्यांसाठी वह्या मागविल्या आणि पूर्ण वर्गाला त्यांनी वह्या दिल्या.
1: वा वा छान. या व्यतिरिक्त अजून कुठले उपक्रम शाळेत राबवले जात असतात?
0: याच्याबद्दल असं आहे उपक्रम की आमच्याकडे शैक्षणिक सहलामी दिलेली आहे, त्यानंतर खेळाच्या स्पर्धा आमच्याकडे होतात आणि एक असं होतं की 1-4 चौथा वर्ग हा शिष्यवृत्तीसाठी मागे जुन्या काळी होता पण गेल्या मला वाटते 8-10 वर्षापासून बंद झाला
1: आणि
0: मागील वर्षापासून कदाचित शासनाने ती सुरुवात केली. आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे मंथन शिष्यवृत्ती हा उपक्रम राबवला, तालुक्यामध्ये खासगी संस्थेचे 100 मुलं बसलेले होते, त्यापैकी 13 मुलं म्हणजे 13% मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेचे होते आणि त्यामध्ये भूमिका नावाची मुलगी जी होती दुसरीला ती तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने तिथे पास झाली आणि तिला म्हणजे हा जो विषय आहे आज मार्केटिंगचं क्षेत्र असल्यामुळे त्यांना रेडिओच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून किंवा या सत्कार उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना जे प्रबलन मिळतं, मुलांना जो उत्साह मिळतो की आपण सुद्धा कुठेतरी असं व्हावं असे बक्षिसं मिळावे, तर हा फायदा आम्हाला शिष्यवृत्तीला झाला. त्यानंतर बुद्धिबळाच्या स्पर्धा आमच्या शाळेमध्ये घेतल्या जातात, हे उपक्रम बघून आमच्याकडे पालकांच्या भेटी इतर अभ्यागतांच्या भेटी व्हायला सुरुवात झाली. माजी कर्नल साहेब आमच्याकडे येऊन गेले, त्यांनी मुलांची इंग्रजीमध्ये हितगुज केलं, मुलांचं इंग्रजी बोलणं सुद्धा बघितलं आणि त्यांनी सुद्धा सैनिकी प्रशिक्षणासाठी भविष्यामध्ये जे मुलं जातील त्यांना 50,000 निधी मुलांना देईल असं त्यांनी घोषित केलं आणि असे उपक्रमामुळे आम्हाला हळूहळू जे काही पुरस्कार जे मिळाले हे आमच्या विद्यार्थ्यांमुळे आणि आता जे सुद्धा जे चालू आहे जे मी इथे बसलो आहे आमचे विद्यार्थी आमचं गाव आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या आशीर्वादामुळे.
1: अगदी खरं, अगदी खरं. आणि जिल्हा परिषद शाळांबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा नक्कीच हे उपक्रम फायदेशीर ठरू शकतात असंही मला वाटतं. तर ओपन लिंक फाउंडेशन आणि रेडिओ मनभावनचा हा जो उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: रेडिओ मन भवन म्हणजे आज मी पहिल्यांदा इथे ह्या वेळेला येतोय. आपण ज्या वेळेला आकाशवाणीमध्ये एक जळगाव केंद्र आपलं चालायचं, ज्या वेळेला टीव्ही आणि दूरध्वनी यांची संख्या बऱ्यापैकी कमी होती, त्यावेळेला एक गाणं लागण्यासाठी एक आपल्या आकाशवाणी केंद्रातून एक मेसेज यायचा, 0257 42 400 नंबर असायचा. तो नंबर आम्ही इतक्या वेळा डायल करायचो की आपल्या आवडीचं गाणं लागावं आणि रेडिओला आपलं नाव यावं, तर असं वाटायचं. कारण आज दळणवळणाचं जे साधन आहे हे एक रेडिओ फार महत्वाचं आहे. आज माननीय पंतप्रधान मोदी साहेब जे काही मन की बात ज्यातून बोलतात ते त्याद्वारे लोकांना आज कुठेही मोबाईलमध्ये असले ते किंवा रेडिओ कुठेही असतो तिथे रेंज पूर्ण मिळतं, ते ऐकायला मिळतं आणि कमी वेळात तो मेसेज कळतो. तर ह्या आपल्या रेडिओ मन भावांच्या माध्यमातून मला तरी वाटतं आता बऱ्याच लोकांना ह्या संकल्पना या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर कळतील. आणि आज जसा मी घरी सकाळी रेडिओ आपला आकाशवाणी असते 963 KHz, तर त्या जळगावच्या ज्या 7:10 ज्या बातम्या ठळक लागतात, तर रेडिओच्या बातम्यांची जी शहानिशा कोरोना काळात मी बघितली की मीडियाला तरी एखादी वेळ एखादी बातमी ते देतात की चुकीच असू शकते, पण आपल्या रेडिओला जे काही प्रत्यक्षतः व्यक्ती येतात आणि त्याचे अनुभवाचे बोल आपले जे काही प्रायोजक असतात ते स्वतः आपल्याला व्यवस्थित प्रश्नावली करून ते आपल्याला मांडायला लावतात आणि त्याच्यातून सिद्धता जी दिसते ती इतर ठिकाणी मला तरी वाटते त्याची प्रामाणिकता इतर ठिकाणी एवढी दिसत नाही जेवढी आपल्या रेडिओमध्ये.
1: नक्कीच, धन्यवाद सर पुन्हा एकदा. सर, तुमच्या मते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टींवर अधिक भर दिला गेला पाहिजे?
0: शिक्षकांनी सध्या आता आमचं माननीय शिक्षण अधिकारी सीओ मॅडम जो निपुणवर भर दिला जातोय शासनाच्या, की निपुण म्हणजे पायाभूत क्षमता मुलांच्या मजबूत झाल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मजबूत होण्यासाठी मला तरी वाटतं याची सांगड विनोबाशी अशी घालता येते की विनोबामध्ये ऑलरेडी परिपाठामध्ये वाचन हा मुद्दा आहे, म्हणजे वाचन कौशल्य आलं. त्यानंतर व्हिडिओचा एक मुद्दा आहे की जे काही इतर शिक्षक व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकतात ते जे काही प्रथम क्रमांकावर आलेले असतील काय असतील त्यांचे व्हिडिओ घेऊन आपण आपल्या मुलांसाठी एक वेगळं मार्गदर्शन करतो. एखादी कविता आहे, आता नवीन सिलेबस आलेला आहे NEP 2020 नुसार आणि चौथीचे पुस्तकं बदलले, बरेच शिक्षक त्यामध्ये काही ज्या कविता आहे पहिल्या हे शोधीसी मानवा, दुसरीला कविता आहे, चौथीला आहे, तर ते काही शिक्षक आपले टाकतात आणि ते आम्ही मुलांना दाखवतो की बघा हे तुमचेच मुलं आपल्यासारखेच आपलीच शाळा, ते मुलं ह्या कृतीमध्ये म्हणू शकते मग तुम्ही का नाही. मग तो व्हिडिओ आम्ही आमच्या वायफायद्वारे जे काही आमच्याकडे कम्प्युटर कनेक्ट आणि ओरे प्रोजेक्टर आहे त्याला कनेक्ट करून मुलांना ऐकवतो दाखवतो आणि ते तसं बघून कृती करतात, त्याच्यामध्ये त्यांची कविता ती पाठांतर येऊन जाते आणि त्याचा एक चांगला बेनिफिट आम्हाला असा मिळतो की आपलं कामही हलकं होतं. कारण दृकश्राव्य माध्यमातून जेवढं मुलं शिकतील आज तेवढं पुस्तकातून पाठ्यपुस्तकातून शिकणं आता बऱ्यापैकी थोडं कमी झालंय, म्हणून त्याला व्हिज्युअल माध्यम हे देणं महत्वाचं आहे आणि विनोबा आणि निपुण या एकंदर याच्या माध्यमातून हा काही बदल एक चांगला जाणवतो.
1: वा खरंच. आणि नक्कीच या सगळ्या उपक्रमांमधनं आणि विनोबा ऍपद्वारे जो पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जात असतो त्यातून इतर शिक्षकांनाही अधिक चांगले उपक्रम राबवण्याची प्रेरणा नक्कीच मिळू शकते. तर सर, जे नवोदित शिक्षक आता शिक्षक होऊ पाहत आहेत किंवा जे या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: म्हणजे आता विनोबासाठी जर ते येत आहेत तर मला तरी वाटतं आता त्यांना ती सवय जळून जाईल. कारण मान्य शिक्षण अधिकारी सीओ मॅडम जर काही याचा अट्टास करताय ते सांगतायत याचे कुठेतरी चांगले बदल त्यांना जाणवतात. आणि आधी काय व्हायचं, शिक्षक कामं करायचे, नेहमी त्यांचं काम चालू राहायचं, पण हा प्रबलन जो मुद्दा आहे एखाद्या मुलाला जर आपण चुकत जरी असलं त्याला म्हटलं अरे बाबा वा किती छान करतोस तू, त्याच्यामध्ये पुन्हा तो उत्साह वाढतो. तर मला वाटतं या माध्यमातून जो काही पुरस्कार दिला जातोय हा नुसता दिल्यानंतर आमचं संपलं असं नाही, आमची जबाबदारी अजून वाढते. मिळणं आणि टिकवणं यामध्ये फार फरक आहे. तर या माध्यमातून मी नवीन शिक्षणात सांगतो की हा मुद्दा आपण जर राबवला तर आपली जी पॉवर आहे जे स्वतः हँडल करण्याची, की आज एक शिक्षक आणि 4 वर्ग आहे त्यांना जर हँडल करायचं असेल किंवा द्विशिक्षकी शाळेवर जर एखादा चांगला उपक्रम राबवायचा असेल ही पद्धती जर आपण वापरली तर एक वर्ग या पद्धतीनुसार आपण त्यांना दृकश्राव्य माध्यमातून विनोबाच्या माध्यमातून आयतं मटेरियल आपल्याला मिळतं की जेणेकरून मुलांना आपण ते सहज देऊ शकतो आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचं आउटपुट सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे सुट्टीच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला याचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे.
1: खूप छान सर, खूप छान गप्पा रंगल्यात आणि खूप छान अनुभव तुमचे तुम्ही सांगितलेले आहेत. पण शेवटी जाता जाता एक विचार असं वाटतं, शिक्षण क्षेत्रात तुम्ही गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहात, पण असं कधी होतं का की जर मी शिक्षक नसतो झालं तर दुसरा कुठल्या तरी या क्षेत्रात मला करायला आवडलं असतं, असं कुठलं क्षेत्र आहे का?
0: असं क्षेत्र म्हणजे मला लहानपणापासून इंजिनियर होण्याची इच्छा होती.
1: अच्छा.
0: पण आता वडिलांची इच्छा होती की आपण शिक्षण क्षेत्राकडे वळावं, मला आधी वाटलं ते, पण जसं जसं आपण आज या वयामध्ये आज 40 आपण गाठतोय, पण ज्या वेळेला खरोखर लहान मुलांमध्ये आपण राहतो तर सगळं टेन्शन विसरून त्या मुलांमध्ये आपण राहतो आणि एक शिकायला चांगलं मिळतं. आणि दुसरं असं जाणवलं की शिक्षकी पेशाच हा असा आहे की याच्यामध्ये सगळे कौशल्य आले.
1: बरोबर.
0: कारण ते विद्यार्थी घडवणं ते आपल्या हातून घडणं आणि शिक्षक हा हाडाचा शिक्षक असला तर आजच्या शिक्षकाला सर्व काम तो करायला परिपूर्ण आहे. त्याला तुम्ही एस आय आर सांगा, त्याला बीएलओ सांगा, त्याला मुलाचा आधार कार्ड सांगा. एखाद्या गरीब कुटुंबातील मुलं त्या जिल्हा परिषदेत शिकतात, कुणाला आई नसते, कुणाला वडील नसतात, त्यांची सुद्धा जबाबदारी तो एक शिक्षक घेतो आणि ते पालकं तो स्वीकारतो. तर ओके असं वाटतं परमेश्वराने हे जे काही आपल्याला दिलंय ज्ञान हा असा विषय दिल्यानं वाढतं, बाकी जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की ती दिल्याने वाढत नाही. त्यामुळे मला एक अमूल्य ठेवा असा परमेश्वर कृपेने मिळाला आणि मला मनात असं वाटत होतं की नाही हा पेशा आपल्याला पुढे पेलवेल काही किंवा कंटाळवाणं वाटेल, पण आज कसं वाटतंय, आज सकाळ झाली, लहानपणी सुद्धा माझा टाईम 10 ते 5 होता, आजही मी मोठेपणी आहे, मी लहानपणी शाळेत जात होतो आणि आताही लहानपणी शाळेत जातोय. त्यामुळे एक आनंददायकच वातावरण आज मला पाहायला मिळतं,
1: एक वेगळं आणि समाधान आणि तृप्ती यात व्यवसायात आपल्याला जाणवते. नक्कीच धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी गप्पा केलात, त्याबद्दल रेडिओ मनभावनच्या टीमतर्फे आपले मनस्वी आभार.
0: धन्यवाद मॅडम, आपण सुद्धा मला इथे येण्याची संधी दिली आणि एक छानसे प्रश्न देऊन आम्हाला सुद्धा उपक्रमित केलं, त्याबद्दल मनभावन रेडिओचे मी आमच्या सर्व मंडळीच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो आणि आमच्या समिती शाळा अधिकाऱ्यांच्या वतीने आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपण सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो. तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत, त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदाससारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
3: नमस्कार. नमस्कार.
1: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
3: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले, पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. हो. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं बी ए मानसशास्त्र विषय घेऊन केलं. आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय ह्याच्यात विशेष काय आहे, पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षे मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं, आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
1: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
3: खूप गाणी आहेत म्हणजे ह्या
1: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
3: असं सांगता येणं अवघड आहे, पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडला आहे.
1: अच्छा,
3: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसतीये. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोईंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर
1: राईट.
3: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
1: बरोबर
3: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
1: खरं पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
3: संगीतकार हे निमित्त आहे.
1: अच्छा,
3: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
1: बरोबर,
3: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे.
1: खरे,
3: अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहू ना तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
1: बरोबर,
3: हे यश संगीतकाराच आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायच जाऊया.
1: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटोसे खिचके याच्या, त्याबद्दल सांगा ना.
3: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालंय सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल, का माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचंय ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्याने ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा असं.
1: अगदी.
3: तर काटून से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
1: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
3: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे. मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली, कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होते. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
1: नक्कीच
3: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या, की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी, ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खींच के अचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाय असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को, दिल वो चला.
1: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
3: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी, इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
1: बरोबर.
3: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेनी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो.
1: हो,

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची
1: बात आहे. हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते, पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल. खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे. मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं नेमकं कसं हेरता तुम्ही?
3: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे. आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं. मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले. आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली. हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना. कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या. पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे. तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू.
1: अच्छा, वा. एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
3: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही, पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता. आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत. म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे.
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
3: तेव्हा सुवर्ण काळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला. मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्ण काळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली. आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होतं. कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत, पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता. याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता. मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो. संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
3: हे सगळं येतं त्यात. म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघे आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं म्हणून मी एक एक संगीतकाराचा.
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो. खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
3: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
3: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशन साठी असतं, पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहेत. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांगा.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्यांनी कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, गम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं. आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं आहे?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतात हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की हा असा पॅटर्न केला आहे, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे, जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगीतिक लिखाण नाही आहे तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टेल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं तसंही ते झालं असेल, कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमका आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचं आहे आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला खरंच. संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय, शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरता ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाला शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला धरती कामुख हुवा उजाला सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझल मध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यू हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट
0: नाही.
1: जी सोय आता निर्माण झाली कराओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं मग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: वा, खरंच छान असं अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलीलदांची एक रचना ऐकवते.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाही आहे, तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.

रामकृष्ण हरी। आयुष्यात बनता आलं तर कुणाच्या तरी हसण्याचं कारण बनूया। रडवायला तर जो तो बसला आहे, वाटता आलं तर कोणाला तरी सुख वाटत राहूया। दुःख वाटायला तर जग आहे की, कारण दुःखाने केवळ दुःखच वाढत जात। हसणं हा जगातला अतिशय सुंदर अभिनय आहे। हा ज्या जमला तो सुखी झाला, दुःख कधीच संपत नसत हो। त्यास कारण म्हणजे आपल्या अमर्याद इच्छा आणि अपेक्षा, ज्या सतत वाढत जातात। आपल्या अनियंत्रित इच्छा आणि अधिकच्या अपेक्षांमुळेच जीवन दुःखी होत जात। इच्छा आणि अपेक्षांची उत्पत्ती ही तुलनेतून होत असते। कोणत्याही क्षेत्रात तुलनाही नकोच, ती दुःखच पोहोचवे। त्यापेक्षा समाधान मानत गेलो की जे प्राप्त असतं ते पर्याप्त वाटू लागतं। म्हणून लोभ तुलना सोडूया आणि समाधानी राहूया।

श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभंगी सोबत. आजच्या शुभदिन आयोरे मध्ये आपला सर्वांचं स्वागत. आज 26 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर हक्क, समानता आणि प्राणीप्रेमीच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. महिला समानता दिन. समाजात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क, संधी आणि आदर मिळावा या उद्देशाने आजचा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा केला जातो. 26 ऑगस्ट 1920 रोजी अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला होता, ज्याच्या स्मरणार्थ हा दिवस जगभर महिला सक्षमीकरणाचं प्रतीक बनला. जागतिक श्वान दिन. मानवाचा सर्वात विश्वासू, प्रामाणिक आणि बिनशर्त प्रेम करणारा मित्र म्हणजे श्वान, म्हणजेच अर्थात डॉग आपण ज्याला म्हणतो. मुक्या प्राण्यांप्रती दयाभाव बाळगणं आणि भटक्या प्राण्यांचं रक्षण करणं हा आजच्या दिवसाचा मुख्य संदेश आहे. आज मानवी इतिहासातील करुणेची मूर्ती मानल्या गेलेल्या महामानवाची जयंती आहे. अनाथ, आजारी आणि रस्त्यावर सोडलेल्या गरिबांची अहोरात्र सेवा करणाऱ्या, शांततेच्या नोबेल पुरस्काराने आणि भारतरत्नाने सन्मानित मदर टेरेसा यांची आज 116 वी जयंती. 26 ऑगस्ट 1910 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी कोलकात्यामध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना करून आपलं संपूर्ण आयुष्य वंचितांच्या सेवेसाठी समर्पित केलं. आज मदर टेरेसा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन तत्वज्ञानातून घेतलेला एक नितांत सुंदर विचार. आपण सर्वजण जगात मोठी आणि महान कामं करू शकूच असं नाही, पण आपण सर्वजण लहान सहान कामे अथांग प्रेमाने आणि करुणेने नक्कीच करू शकतो. आणि आजची बोधकथा. कोलकात्याच्या रस्त्यावरून एक दिवस मदर टेरेसा जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक अत्यंत वृद्ध आणि आजारी व्यक्ती वेदनेने कंठताना दिसली. त्या व्यक्तीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या आणि त्याला उठणंही शक्य नव्हतं. बाजूने अनेक श्रीमंत आणि सुशिक्षित लोक जात होते, पण दुर्गंधीमुळे कोणीही त्यांच्याकडे बघत नव्हते. मदर टेरेसा तिथे थांबल्या. त्यांनी कसलाही संकोच न बाळगता त्या वृद्धाला स्वतःच्या हातांनी उचललं आणि आपल्या आश्रमात आणलं. त्यांनी त्याच्या जखमा स्वच्छ केल्या, त्याला नवीन कपडे दिले आणि गरमागरम अन्न भरवलं. जेव्हा तो वृद्ध शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आई, मी आयुष्यभर रस्त्यावर प्राण्यासारखा जगलो, पण आज तुमच्या करुणेमुळे मी माणसासारखा मरू शकतोय. मदर टेरेसा हसल्या आणि म्हणाल्या, बाबा, प्रत्येकाला प्रेमानं जगण्याचा आणि आदरानं राहण्याचा हक्क आहे. मी काही मोठं काम केलं नाही, मी फक्त ईश्वराची सेवा केली आहे. आपल्या आसपास अनेक लोक किंवा मुके प्राणी मदतीची वाट बघत असतात. त्यांना पैशांपेक्षा तुमच्या एका गोड शब्दाची, करुणेची गरज असते. मदतीचा हात पुढे करायला कधीही मागे हटू नका. तेव्हा श्रोते हो, 26 ऑगस्टचा हा बुधवार आपल्याला दोन खूप सुंदर गोष्टी शिकवतोय. महिला समानता दिन आपल्याला घरात आणि समाजात स्त्रियांचा आदर करायला शिकवतो, तर मदर टेरेसांचे विचार आपल्याला भुकेलेल्यांना अन्न आणि दुःखी लोकांना प्रेमाचा स्पर्श द्यायला शिकवतात. आज एक संकल्प करूया. पहिला म्हणजे आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी महिलांना पुरुषांइतकाच समान पाठिंबा देऊया. आणि दुसरा म्हणजे आज एकतरी गरजवंताला किंवा मुक्या प्राण्याला प्रेमाने मदत करूया. खरी शुभदा कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या सेवाभावी विचारात असते. जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयुर्वेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे, म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही। खरंय, उपभोगण्यामध्येही साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही, आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध, माझेपणाची भावना बाळगू नका।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. श्रोते हो, आपल्या प्रत्येकासाठी केस म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आत्मविश्वासाचं सुद्धा प्रतीक आहे. पण बदलत्या लाईफस्टाईलमध्ये प्रदूषणामुळे, चुकीच्या सवयींमुळे केसांच्या अनेक समस्या आपल्याला भेडसावत असतात. मग या सगळ्यांवर उपाय काय, तर योग्य केअर कशी करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या सोबत आहे विविध ब्युटी सॅलॉनच्या सुनीता धामणे मॅम. आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि हेअर केअर रुटीनबद्दल जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार.
1: थँक्यू. नमस्कार.
0: स्वागत आहे तुमचं रेडिओ मनभवांच्या स्टुडिओमध्ये.
1: थँक्यू शुभांगी मॅम अँड थँक्यू रेडिओ FM मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू.
0: वेलकम. आपण एका बेसिक प्रश्नानं सुरुवात करूया. खरं तर केसांच्या निगेसाठी रोजच्या जीवनात कुठल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत?
1: केसांच्या निगेसाठी याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल येतो की कोमिंग, म्हणजे केस विंचरणं. हल्ली इतकं धावपळीचं झालेलं आहे सगळ्यांचं की वेळच मिळत नाही. आधी पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघत असाल, आपली आजी आई इतक्या व्यवस्थित सकाळ संध्याकाळ ते एकदम वेळ घेऊन केस विंचरायचे. त्याच्या मागे ही सायंटिफिक रिझन आहे की केस विंचरल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्पचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होतं, ते फास्ट होतं. त्याच्यामुळे आपले हेअर फॉलिकल्स आहेत आणि आपली जी स्कॅल्प आहे ती स्ट्रॉंग होते. फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट जर केअर आहे तर ते कोमिंग जर प्रॉपर केलं तुम्ही तर तुमचे केसांचं आरोग्य चांगलं राहू शकतं.
0: अच्छा.
1: आणि अजूनही आपल्या आजी किंवा आई जे केस इतके लांब सडक आहेत आणि कुठे हेअर फॉल नाही, थिनिंग नाही, अजूनही ते छान आहे त्या एजमध्ये सुद्धा. सो ते एक रिझन आहे. सेकंड रिझन की आपण शॅम्पू जो करतोय तो शॅम्पू आपल्या प्रॉपर आपल्या कन्सर्न म्हणजे हेअर कन्सर्न अकॉर्डिंगली आहे का,
0: बरोबर,
1: हे महत्वाचं आहे त्यामध्ये.
0: म्हणजे आपल्या केसांना तो सूट होतोय का?
1: यस. ठीक आहे. जर तुम्हाला डँडरचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या अकॉर्डिंगली शॅम्पू युज करताय का? जर तुम्हाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या अकॉर्डिंगली युज करताय का?
0: एक्झॅक्टली.
1: हे जे रिझन आहेत त्या रिझनला ओळखून जर तुम्ही शॅम्पू युज करताय तर तुम्हाला त्याचे रिझल्ट प्रॉपरली मिळतील. आणि सेकंड रिझन शॅम्पू बद्दलच की शॅम्पू एकदा करतात काही काही जण आणि आठवडाभर नाही
0: करत.
1: सो ते नकोय. शॅम्पू ऍटलीस्ट दोनदा झाला पाहिजे, कमीत कमी.
0: बरोबर.
1: जास्तीत जास्त तीनदा करू शकता. ठीक आहे. आपण टू डेज आफ्टर ऑल्टरनेटिव्ह डेज जर केलं तर स्कॅल्प चांगली राहते, फंगल इन्फेक्शनचे चान्सेस कमी होतात, डँड्रफ नाही होत. या दोन तीन गोष्टी आपण त्याच्याने प्रिव्हेंट करू शकतो. आणि थर्ड रिझन जे आहे की ज्याला कुणाला आता ड्रायनेस येतो शॅम्पू युज केल्यानंतर, ऍक्च्युली शॅम्पू म्हणजेच आपण म्हणू शकतो एक डिटर्जंट आहे एक प्रकारचं, कारण फेस होतो त्यामध्ये
0: स्वच्छ करण्याचं काम.
1: यस. ते क्लिन्झर आहे. क्लिन्झिंग केल्यानंतर ड्रायनेस येणार.
0: हो,
1: ऑब्विस आहे. ड्रायनेस आलेला ड्रायनेस तुम्ही एक तर कंडिशनरने तो हे प्रिव्हेंट करू शकता किंवा मग मास्क युज करू शकता.
0: अच्छा.
1: या दोन गोष्टी म्हणजेच काय, जर तुम्ही केस वॉश केलेले आहेत ते केस ड्राय झाले त्याला कंडिशनिंग म्हणजे ते पुन्हा पूर्वरत येण्यासाठी किंवा पुन्हा मऊसूत होण्यासाठी कंडिशनिंग किंवा हेअर मास्क त्याला हेल्प करतात.
0: वा. सध्या केसांची गळती म्हणजेच हेअर फॉल ही सगळ्यात मोठी समस्या झाली, तर नेमकं मुख्य कारण काय असू शकतात या सगळ्या मागे?
1: याच्या मागे तीन चार रिझन आपण म्हणू शकतो. आणि फर्स्ट रिझन जे आहे, हल्ली मी माझ्या सलॉनमध्ये पण पाहते की माझ्याकडे बरेचसे क्लायंट असे येत आहेत की त्यांचा हेअरफॉलचं मागचं रिझन जे आहे ते फर्स्ट जे आहे ते आहे की डँड्रफ.
0: बर.
1: त्यांना म्हणजे मागच्या दोन तीन वर्षात इतकी डँड्रफची समस्या भेडसावली आहे की त्याच्यामुळे डँड्रफ फक्त आपण एक छोटासा कॉज नाही म्हणू शकत त्याला. डँड्रफमुळे खूप सारे असे रिझन यायला लागलेत की हेअर फॉल होतोय, त्यानंतर थिनिंग होते, त्याच्यानंतर स्कॅल्पचं जे फंगल इन्फेक्शन ते वाढत जात आहे, त्यामुळे टक्कल पडण्याची समस्या वाढते. डँड्रफकडे खूप असं निग्लेक्ट केलं जातं की नाही डँड्रफ तर आहे, चालला जाईल काही दिवसांनी, तसे नाही होते हल्ली. म्हणजे आम्ही जरी डँड्रफ ट्रीटमेंट करतोय तरी ते तीन सिटिंगमध्ये आधी डँड्रफ ट्रीटमेंट होऊन जायची, म्हणजे क्लिअर व्हायची, 100% स्कॅल्प पूर्ण निरोगी व्हायची. बट आता तीच आम्हाला ट्रीटमेंट 6 सेटिंग ते 7 सेटिंग त्याचे द्यावे लागतात.
0: अरे बापरे. अच्छा अच्छा,
1: तेव्हा ते कुठे जाऊन नीट होतंय.
0: बऱ्याचदा आपण बघतो की डॅन्ड्रफ मुळे चेहऱ्यावर पुरळ पिंपल्स सुद्धा येण्याची दाट शक्यता असते, ते एक रिझन असतं.
1: हो,
0: म्हणजे साइड इफेक्ट डॅन्ड्रफचे खूप आहेत,
1: खूप साइड इफेक्ट आहेत,
0: त्याची वेळेवर काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
1: वेळेवर त्याला जर रिमूव्ह नाही केला तर तुम्हाला पिंपल्स येणार, आणि पिंपल्स कधी येतात, जेव्हा तुमची स्कॅल्प खूप ड्राय होते, तो डॅन्ड्रफ असं भुरभुरलेल्या याच्यात तुमच्या फेसवर येतोय आणि त्याचे पिंपल्स बांधले जातात. मग त्याच वेळेस तुम्ही जर दर 2 दिवसांनी हेअर वॉश करताय तर कुठेतरी तो प्रिव्हेंट होतोय, तो कमी व्हायला हेल्प होते, क्लीन होते स्कॅल्प शॅम्पू थ्रू, तर तो क्लीन झाल्यामुळे फेसवर पण जास्त येणार नाही.
0: बरोबर बरोबर.
1: याला मग तुम्ही एक दोन वे आहेत की तुम्ही डॉक्टर वगैरे कडे किंवा मग सलॉन मध्ये येऊन तुम्ही याला ट्रीट करू शकतात, अदरवाइज होम केअर पण आहेत.
0: बरोबर.
1: या दोन रिझन.
0: बरोबर.
1: आणि एक म्हणजे अनुवंशिकता असते की ज्यांना घरी थिनिंगचा प्रॉब्लेम आहे त्यांचे ऑलरेडी थिन होत
0: जातात,
1: बाकी आजकाल खूप असे आजार वगैरे वाढले त्याच्यामुळे आपण टॅबलेट्स घेतोय ते कन्झ्युम करतोय,
0: त्याचे साइड इफेक्ट,
1: त्याचे साइड इफेक्ट होतात, त्याच्यामुळे हेअरफॉल होतोय.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात महत्वाचं रिझन आपला आहार.
0: आहार, येस. डायट,
1: डायट इतका विस्कटित झालाय की जो प्रॉपर डायट्रिशियन सांगतात त्याप्रमाणे आपण डायटच घेत
0: नाही.
1: प्रोटीन रिच, आयर्न रिच आपण फूड खात नाहीये, मे बी त्यामुळे पण होतोय हेअरफॉल.
0: मग असे आपण म्हटलं की हेअर वॉश केल्यानंतर किंवा शॅम्पू केल्यानंतर केस खूप ड्राय होतात, मग यावेळी कंडिशनर वापरताना म्हणा किंवा मास्क नेमका कुठल्या पद्धतीचे आपण निवडले पाहिजेत त्याबद्दल काय सांगाल?
1: कंडिशनिंग आणि मास्क, आपण जर हे दोघं गोष्टी पाहायला गेलो तर या दोघी खूप डिफरंट आहेत. ठीक आहे. कंडिशनर जेव्हा तुम्ही निवडताय, समजा तुम्ही एका पर्टिक्युलर ब्रँडचा शॅम्पू युज करताय, सो त्याच्यासोबत येणारा कंडिशनर पण तुम्ही युज करू शकतात, कारण तो जो शॅम्पू युज करताय ते जे क्लिन्झर युज करताय तुम्ही त्या सेम ब्रँडचा जर तुम्ही कंडिशनिंग युज करताय तर चांगलं आहे. आणि यामध्ये एक महत्वाची एक गोष्ट मी इथे नमूद करावीशी वाटते मला, की बरेच जण चुकीच्या पद्धतीने कंडिशनिंग करतात म्हणून हेअरफॉल होतो.
0: अच्छा, चुकीची पद्धत म्हणजे
1: कंडिशनर जे आहे ते तुम्ही फक्त तुमच्या लेंथला लावू
0: शकता, लावू शकता. बरोबर.
1: ते तुम्ही स्कॅल्पला लावू शकत नाही. बरेच जण काय करतात, घेतात शॅम्पू
0: सारखं
1: मसाज वगैरे करून मस्त सोडतात, त्यांना वाटतं स्मूथ होत आहेत ना, तर मग ते स्कॅल्प पासूनच स्मूथ होऊ देत असं. पण ते लेंथला लावण्यासाठी कंडिशनिंग असतं. आणि मास्क जो असतो तो तुम्ही पूर्ण स्कॅल्प पासून तर लेंथ पर्यंत लावू शकता.
0: ओके, हा डिफरन्स आहे, हा महत्वाचा फरक आहे. खरंच खरंच.
1: म्हणून आणि पुरुषांमध्ये काय होतं की त्यांना तेवढी लेंथ असं नसते ऍक्च्युली, ज्याच्यामुळे त्यांना लावणं खूप कठीण होतं. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल छोटीशी माझ्या तर्फेटी, की त्यांनी मास्क वापरला तर उत्तम.
0: अच्छा,
1: जर वापरायचं आहे कंडिशनर, कंडिशनिंगच करायचं आहे हेअरला, तर मग मास्क वापर.
0: मास्क इज बेटर ऑप्शन.
1: ठीक आहे, कारण कंडिशनर हे त्यांना लावता येणं खूप कठीण होऊन जातं. आणि प्रत्येकाला सकाळी इतकी गडबड असते, जॉबला जायचंय, ट्रेन हे, बस आहे, हे ते, या सगळ्या गोष्टींमुळे टाइमावर पोहोचायचंय, म्हणून ह्या गोष्टी नाही पॉसिबल होत.
0: एक कॉमन प्रश्न विचारते घराघरात, हा बोलला जातो की ही तेल लावत नाही म्हणून हिचे केस गळतात. अगं तू तेल लाव केसांना. आणि आजकालचा ट्रेंड आहे की सिल्की केस, नो ऑइलिंग. तर मग ऑइलिंगचं कितपत महत्व आहे आणि नेमकं कुठल्या प्रकारचे ऑइल केसांसाठी वापरले गेले पाहिजे?
1: ऑइलिंगचं महत्व आहेच मॅम.
0: एक्झॅक्टली. जुन्या पुरातन काळापासून आपल्याला महत्व माहित आहे.
1: आता बरेच जण सांगतात की याच्याबद्दल खूप असे धूमत
0: खूपच आहे.
1: हा, कुणी म्हणतो ऑइलिंग करणं काय गरजेचं नाहीये,
0: अजिबात गरजेचं नाही असं म्हणतात.
1: नाही, पण ऑइलिंग करणं गरजेचं आहे. हेल्थ तुमच्या स्किनला जर मॉइश्चरायझरची गरज आहे तर तुमच्या स्कॅल्पला नाहीये का?
0: एक्झॅक्टली.
1: स्कॅल्पला गरज आहे नरिशमेंटची. ती नरिशमेंट कशातून मिळणार आहे स्कॅल्पला? तर ऑइलिंग,
0: ऑइलिंग मधून.
1: तुम्ही प्रत्येक वेळेस पात नाही घेऊ शकत की तुमच्या स्किनला नरिशमेंट हवी. तुम्ही महिन्यातून किंवा 20 दिवसातून 15 दिवसातून स्पा घेऊ शकतात.
0: बरोबर.
1: बट ॲट द सेम टाइम तुमचे हेअर ड्राय होत आहेत, तुम्ही बाहेर पॉल्युशनमध्ये जातायत, तुम्हाला हेअरची काळजी घ्यायची आहे, तुम्हाला ते स्प्लिटन्स नकोय, ड्रायनेस नकोय, तिथे तुम्ही ऑइलिंग करणं गरजेचं आहे.
0: शॅम्पूच्या रूपात केमिकल्स पण आपण युज करतोय केसांसाठी,
1: तर केमिकलचा प्रभाव कमी करण्यासाठी जर तुम्ही बिफोर शॅम्पू ऑइल केलं तर तुमच्या हेअरला केमिकलचा प्रभाव पण कमी होतो आणि तुमचे हेअर पण चांगले स्मूथ होतात.
0: बरोबर.
1: ऍटलिस्ट तुम्हाला रात्रभर नाही जमते बिफोर ऑइलिंग. समजा तुम्ही रविवारी केस धुतायत किंवा बुधवारी केस धुतायत, मंगळवारी ऑइलिंग किंवा शनिवारी ऑइलिंग करा रात्री आणि सकाळी वॉश आउट करून टाका.
0: बरोबर.
1: म्हणजे जे काही त्यांना 2-3 तासात काय मिळणार आहे केसांना, म्हणजे
0: बरोबर
1: माझं असं मध्ये प्रत्येकाच्या याच्यात वेगळी मत आहेत. माझ्या मते की ऍटलीस्ट रात्रभर राहील तर ते कंडिशनिंग होईल प्रॉपरली. एक एक जो हेअर आहे त्याला पूर्ण 360 degree त्याला मिळेल, ते जे काही पोषण आहे ते
0: बरोबर,
1: आणि त्याचे जे रूट आहे ते स्ट्रॉंग व्हायला हेल्प होईल.
0: नक्कीच.
1: मग तुम्ही ऑइल मध्ये तुम्ही अलोवेरा जेल पण टाकू शकता, तुम्ही विटामिन ई ची एक कॅप्सूल टाकू शकता त्यामध्ये, जेणेकरून अजून त्या ऑइलिंगचे फायदे दुप्पट होऊन तुम्हाला मिळतील.
0: बरोबर, छान छान. बऱ्याचदा असं म्हणतात की हेअर स्पा, पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करणं कितपत आवश्यक आहे आणि किती वेळा आठवड्यातनं महिन्यातनं कसं केलं पाहिजे?
1: हेअर स्पा गरजेचं असं मॅम. आता इथे मी माझे सलोन म्हणून नाही सांगते, बट याचा एक्सपिरियन्स मी स्वतः घेतलेला आहे. मी पण आधी याच मताची होती की काय नाही मी ऑइलिंग करते, काय गरजेचं नाही
0: असं
1: जनरली म्हणतो तर मी. पण मी आता जेव्हापासून हेअर स्पाकडे लक्ष देऊ लागले स्वतःच्या हेअरसाठी, तेव्हापासून मी माझ्या हेअरमध्ये चेंजेस पाहिले. माझे हेअर आधी खूप फ्रीझी होते, मॅनेज करणं कठीण होतं, पण मी दर महिन्याला जेव्हा हेअर स्पा घ्यायला लागले तेव्हापासून माझे हेअर मॅनेजेबल झाले. फक्त हेअर मॅनेजेबल नाही तर नरिशमेंट नाही तर तुमच्या स्कॅल्पला जो मसाज दिला जातो हेअर स्पामध्ये, जे तुम्हाला पूर्ण रिलॅक्सेशन मिळतंय, त्याने तुमचं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होत आहे. सेकंड थिंग, तुम्हाला नरिशमेंट मिळतंय. थर्ड थिंग, तुमचं रूट आणि स्कॅल्प स्ट्रॉंग होत आहेत. फोर्थ थिंग, तुमच्या हेअरची केअर होते.
0: बर,
1: ठीक आहे. त्याने तुमचे आता 3-4 फायदे तर मी तुम्हाला सांगितले, आता याचे खूप सारे फायदे आहेत. आपण जर डीपमध्ये जेवढं जाऊ तेवढं त्याचे फायदे आहेत, पण हे फायदे मी टेंटेटिव्हली सांगते की हे आपल्या स्त्रियांना कळणारे फायदे आहेत वरच्या वर.
0: बरोबर बरोबर. तर डाएटचा म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी डाएट कसं असणं आवश्यक आहे?
1: आता केसांच्या आरोग्यासाठी डाएट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा रोल प्ले करतोय. ठीक आहे, तुमच्या शरीरात प्रोटीन कमी आहे, तुमचे हेअर रुक्ष दिसणार, त्याची त्या हेअर फॉल होणार, त्यामध्ये डँड्रफ येण्याची पण शक्यता असते मे बी. ठीक आहे. सेकंड थिंग, तुमच्याकडे आयनची तुमच्या शरीरात कमी आहे, आयनमुळे तुमचं हेअर फॉल तर होणारच पण तुमची ग्रोथ थांबणार हेअरची. जे म्हणतात की माझी ग्रोथच होत नाही, माझे हेअर अगदी पातळ पातळ होत चालले आहेत, तिथे आयनची कमी आहे. थर्ड थिंग, बायोटीन विटामिन्स असतात, तर ते तुम्हाला प्रॉपर प्रोटीन विटामिन रिच आयन रिच फूड जर तुम्ही खाताय तर त्यातून तुम्हाला मिळणार आहे. तर आपलं जे डाएट आहे ते प्रॉपरली जर डिवाइड केलं, 50% भाज्या आणि फळाला भाग दिलाय, 25% तुम्ही आयन आणि कॅल्शियम रिच खाताय आणि 25% कार्बोहायड्रेटला देताय, म्हणजे चपाती भाकरी, तर हा जो प्रॉपर डाएट
0: संतुलित आहार म्हणतो आपण,
1: तो जर तुम्ही घेताय तर तुमचे हेअर शायनी राहणार, प्रॉपर ग्रोथ होणार. त्याचं हे एक आहे आणि यामागे अनुवंशिक पण आहे. एखादा व्यक्ती हे खूप काही खातोय खूप काही घेतोय पण अनुवंशिक
0: त्याचे हेअर थीन असले,
1: यस, बट या केसमध्ये कसं होतंय की त्यांचे हेअर जरी थीन असले, काही काही त्यांचे वंशज जर पाहिले खूप लवकर त्यांना थिनिंगचा प्रॉब्लेम होतो, यांना थोडा उशिरा होणार.
0: बरोबर,
1: जर प्रॉपर डाएट घेत आहेत तर.
0: म्हणजे अनुवंशिकता हा मॅटर पण अफेक्ट करतो.
1: यस,
0: बरोबर.
1: त्याच्यामध्ये प्रिव्हेंट काय करताय तुम्ही, स्वतःची काळजी कशी घेताय ते पण मॅटर करतं. जर तुम्ही प्रॉपर विटामिन्स रिच वगैरे फूड खाल्लं, तुमचे हेअर शायनी राहणार, स्ट्रॉंग राहणार.
0: अगदी बरोबर बरोबर. पार्लरमध्ये जाऊन बरेच लोक हेअर ट्रीटमेंट घेतात, जसं की कलरिंग आहे, स्मूथनिंग आहे, तर याचा नेमका केसांवर कसा परिणाम होतो?
1: फॅशनचे जग मॅम,
0: एक्झॅक्टली
1: 2026 आहोत. सो फॅशन सगळ्यांना हवी आहे, मेन असू देत वुमन असू देत, सगळ्यांना फॅशन हवी आहे आजकाल.
0: बरोबर.
1: आणि फॅशनसाठी एक मॅनेजेबल हेअर करणं म्हणजे केमिकल ट्रीटमेंट मी म्हणू शकते, एक इझी लँग्वेज मध्ये. ज्याचे खूप कर्ली हेअर्स आहे, मॅनेज नाही होते, त्याने केमिकल ट्रीटमेंट केली तर उत्तम. बट केमिकल ट्रीटमेंटचा कुठे ना कुठे शेवटी मी उच्चारण करते केमिकल ट्रीटमेंट. सो केमिकल आहे, साईड इफेक्ट आहे, ठीक आहे, पण त्याला सुद्धा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकता. जर मी जसं बोलले स्पा, तुम्ही केमिकल ट्रीटमेंट केली आहे, त्याच्यानंतर प्रॉपर ज्या केमिकल कंपनीचं केमिकल ट्रीटमेंट केलं, ज्या ब्रँडचं केमिकल ट्रीटमेंट केलं, त्याच ब्रँडचा शॅम्पू यूज करा, सेम ब्रँडचा तुम्ही मास्क यूज करा, सिरम यूज करा. आर्गन ऑइल आलेले आहेत आता मार्केटमध्ये, जे की तुमच्या हेअरला 360 degree पूर्ण प्रोटेक्शन देतात, ते यूज करू शकता तुम्ही. आणि स्पा घेतलाच पाहिजे. बरेच जण काय करतात, अरे केमिकल ट्रीटमेंटमध्ये एवढे इन्व्हेस्टमेंट केलेली ऑलरेडी, स्पा काय करायचं आता त्यात,
0: असा विचार करतात. बरोबर.
1: बट स्पा खूप छान रोल प्ले करतो, जे तुमचे हेअर आहे त्याला बारीक नाही होऊ देते हेअरला.
0: पण मॅडम, एक अतिशय महत्वाचा प्रश्न की पार्लरच्या भरपूर काही ट्रीटमेंट्स तर आहेतच, पण आपल्याला घरगुती उपाय करून जर केसांचं सौंदर्य वाढवायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
1: यामध्ये हा एकदम महत्वाचा प्रश्न आहे मॅम. कारण प्रत्येक वेळेस आणि प्रत्येक स्त्रीला नाही पॉसिबल होत की ती सलॉनमध्ये जाईल आणि ट्रीटमेंट करेल. पण आजकाल हेअरफॉलची डॅन्ड्रफची समस्या सगळ्यांनाच भेडसावते. त्यामध्ये मी एक दोन असे छोटे छोटे उपाय सांगू शकते की फर्स्ट पहिली गोष्ट म्हणजे हेअर कोमिंग करा प्रॉपरली. आणि हेअर कोमिंगमध्ये सायंटिफिक पण रिझन आहे की तुम्ही बॅक कोमिंग व्यवस्थित करा.
2: बरोबर.
1: बॅक कोमिंग इन द सेन्स की तुम्ही तुमची मान खाली घाला प्रॉपरली आणि
2: संपूर्ण केस
1: खाली पूर्ण येऊन तुम्ही केस खाली घेऊन त्याला प्रॉपरली कोमिंग करा. आणि ती कोमिंग तुमच्या केसांना स्कॅल्पला फील व्हायला पाहिजे की तुम्ही कोम चालवताय तुमच्या हेअरवर.
2: अच्छा.
1: ठीक आहे. सेकंड थिंग की तुम्ही जो कोम युज करताय तो वाईल्ड त्याचे जे ब्रिसल्स असतात ते खूप असे मोठे लांब लांब असायला हवेत. आणि शक्यतो ब्रश युज करा.
2: ब्रश
1: त्याच्याने हेअर फॉल हेअर डॅमेजेस हेअर ब्रेकेजेस कमी होतात.
2: बर.
1: ठीक आहे. सेकंड थिंग शॅम्पू चांगला युज करा. ठीक आहे. मग मी याचे मला ब्रँडचं नाव नाही घ्यायचंय बट तुम्ही एखादा आयुर्वेदिक शॅम्पू युज करताय किंवा काय पण ज्या शॅम्पू नंतर खूप ड्रायनेस येत असेल तो शॅम्पू युज करू नका.
2: येस.
1: ज्या शॅम्पूने तुमच्या स्कॅल्पला एक चांगलं नरिशमेंट मिळत असेल ज्या शॅम्पूने तुमची हेअर वॉश केल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हेअर स्मूथ झालेत तो शॅम्पू छान.
2: बर. अच्छा.
1: ठीक आहे. तो आणि कंडिशनिंग युज करा. शक्य झालं तर मास्क युज करा. मंथली हेअर स्पा घ्या पॉसिबल असेल तर. नाहीच पॉसिबल तर तुम्ही घरी सुद्धा तुमचं स्पा सारखं एक करू शकता. ॲलोवेरा जेल घ्या त्याच्यामध्ये दोन तीन व्हिटॅमिनच्या कॅप्सूल टाका. त्याच्यानंतर त्याच्यात बदाम ऑइल किंवा ऑलिव्ह ऑइल असं थोडं मिक्स करा. त्याचं चांगलं फेटलं ना तुम्ही की एक छान अशी पेस्ट क्रीमी पेस्ट तयार होते.
2: बरोबर.
1: ती तुम्ही हेअरला ॲज अ स्पा कसं अप्लाय करतात तसं करू शकता.
2: ओके.
1: आणि थोडा वेळ तसंच राहू दे. नंतर गरम पाण्याच्या टॉवेलने त्याला हीट द्या थोडा वेळ.
2: बर.
1: आणि नंतर एक 10-15 मिनिटाच्या अंतराने वॉश आउट करून टाका. तरी सुद्धा तुमचे हेअर हेल्दी राहू शकतात.
2: वा. साध्या सोप्या उपायांनी आपण आपले केसांचं सौंदर्य जे ते नक्कीच वाढवू शकतो. खूप छान माहिती मॅडमकडनं आपल्याला मिळत आहे. पण जाता जाता आमच्या ज्या महिला सखी आपल्याला ऐकतात त्यांना एक खास टिप म्हणून तुम्ही काय सांगाल?
1: पहिली गोष्ट हेल्दी डाएट.
2: बरोबर.
1: सेकंड थिंग केसांना चांगलं कोमिंग करा. थर्ड थिंग क्लीन ठेवा हेअर. आणि छान आहार मेंटेन करा जेणेकरून त्या आहाराने तुमचे हेअर हेल्दी राहणार आहे. स्त्रीचं सौंदर्य असू दे किंवा पुरुषांचं हे टिकून आहे केसांवर. ठीक आहे. जेवढं स्किन केअर वगैरे सगळ्या गोष्टी मॅटर करतात तितकंच तुमचे हेअर पण मॅटर करतात. तुमचे हेअर जितके मॅनेजेबल दिसणार जितके सुंदर दिसणार तितकं तुमचं सौंदर्य अजून खुलून दिसणार. आणि शक्य होईल तेवढा डाय जेव्हा गरज आहे कलरची जेव्हा गरज आहे तेव्हाच यूज करा.
2: बर.
1: ठीक आहे. रेग्युलरली 10-15 दिवसाच्या अंतराने कधीही हेअर कलर यूज करू नका. शेवटी केमिकल आहे त्याचे हे. आणि शक्य होईल तर मेहंदी किंवा इंडिगो पावडर वगैरे नॅचरल गोष्टींवर पण तुम्ही शिफ्ट होऊ शकता.
2: वा. खरंच छान मॅडम तुमच्याशी संवादातनं खरंच आम्हाला हेअर केअर मंत्र जे आहेत ते मिळालेले आहेत आणि खूप उपयुक्त अशा टिप्स सुद्धा मिळालेल्या आहेत. श्रोत्यांनो लक्षात ठेवा सुंदर केसांसाठी महागडे प्रॉडक्ट्स नाही तर सौम्य आणि योग्य काळजी घेणारे प्रॉडक्ट्स उत्पादनं आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य सवयी जर आपण लावून घेतल्या तर नक्कीच आपल्या केसांचं आरोग्य हे खूप चांगलं राहू शकतं. मॅडम धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला खूप छान माहिती दिली त्याबद्दल. रेडिओ मनभावनच्या टीमकडनं मनस्वी आभार. धन्यवाद.
1: थँक्यू मॅम. शुभांगी मॅम स्पेशली थँक्स. आणि थँक्यू मन भावनची टीम ज्यांनी मला इथे थर्ड टाइम आपण ही सिरीज जी करतोय त्यासाठी बोलवलं त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि सगळ्यांना जर आपली सिरीज आवडत असेल तर नक्की कळवा आम्हाला तुमचे अभिप्राय. आणि यापुढे जर कुठला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर तेही कळवा.
2: नक्कीच नक्की.
1: थँक्यू.
2: यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. तुम्हाला कार्यक्रम कसे वाटतात याबद्दल सुद्धा कळवा आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा तुमचं मत जरूर पाठवा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत. आणि आज शिक्षकाच्या शब्दातून शिक्षणातील बदलाची गोष्ट ह्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी आरजे शुभांगी स्वागत करते. श्रोते हो, जिल्हा परिषद जळगाव, ओपन लिंक्स फाउंडेशन आणि रेडिओ मन भवन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या कार्यक्रमात आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि जाणून घेत असतो त्यांचा प्रवास, आजपर्यंत त्यांनी राबवलेले उपक्रम आणि बरंच काही. तर आजसुद्धा आपल्यासोबत आहेत श्री जितेंद्र दिगंबर पाटील, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा, मोरगाव खुर्द, तालुका रावेर, जिल्हा जळगाव, हे आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. सर नमस्कार. तुमचं रेडिओ मनभावांच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. सर, सर्वप्रथम मला सांगा ना, तुम्हाला कुठला पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड आता मिळालेला आहे?
1: आता सध्या मॉर्निंग असेंब्लीबद्दल जिल्हास्तरीय पोस्ट ऑफ द मंथ मिळालेला आहे.
0: अरे वा.
1: आणि त्याचा फायदा असा आहे की शाळेतील जो परिपाठ आहे, मुख्याध्यापक या नात्याने गेल्या 10 वर्षापासून मी मोरगाव शाळेला कार्यरत आहे.
0: बर.
1: 15 जून 2016 हजर झालो आणि आज 15-6-27 दहा वर्ष पूर्ण झाली.
0: अरे वा, अभिनंदन.
1: आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आढळल्या तिथे की जो काही इफेक्ट पटसंख्या वाढीसाठी व्हायला हवा होता, तो या मॉर्निंग असेंब्ली आणि विनोबाच्या माध्यमातून हा बऱ्यापैकी आम्हाला शाळेमध्ये अनुभवला. विनोबापुढे आमच्याकडे मागे ज्या सीओ मॅडम होत्या, मिनल करणवाल, त्यांनी स्वतः भेट दिली. भेट दिल्यानंतर पटसंख्येची पाहणी केली, दिलेले उपक्रम बघितले आणि एक विनोबापुढे एक असं झालं की मुलांना एक टीव्हीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून जिथे बोलण्याची आवड निर्माण होते आणि जेव्हा ते बघतात स्वतःला त्या ऍपला, तेव्हा त्यांना तो आनंद इतका होतो की त्या गोष्टीसाठी जो वाचत जरी नसला एखादा मुलगा, त्याला सुद्धा एक कुतूहल जाणवतं की मी सुद्धा याच्यामध्ये यायला पाहिजे आणि मी सुद्धा बोलायला पाहिजे. तर मॉर्निंग असेंब्ली हा त्याच्यातला एक चांगला मुद्दा असं जाणवला की परिपाठाला जे मुलं आपण येतो आणि सुविचार, दिनांक, त्याच्यानंतर कथा, गोष्ट हे सांगण्याचा प्रयत्न करतो आणि दरवेळेला 2-3 मुलं यायचे, तेच गोष्ट सांगायचे, सुविचारच्या भिंतीवर आहे तेच सांगायचे. परंतु विनोबाच्या या मॉर्निंग असेंब्ली माध्यमातून एक शब्द ते निवडायचे. समजा शिस्त असा शब्द होता, मग शिस्त या शब्दावर त्यांनी निवड केली आणि शिस्त या शब्दावर निवड केल्यानंतर त्यांनी त्याच्यावर आलेला सुविचार, त्या शब्दाचा अर्थ, असे जे काही विनोबा आपल्याला देतात नमुने आणि त्यानुसार ते मुलांना सांगतात. यामुळे दररोज एक विद्यार्थी तयार झाला आणि त्याचे व्हिडिओ ज्या वेळेला आम्ही पोस्ट केले विनोबाला आणि ते पोस्ट केल्यानंतर त्याला जे लाईक मिळणं, त्याला इतर पालकांनी बघितणं आणि त्यानंतर जे काही आपल्याला जे हे छोटेखानी पुरस्कार वगैरे आपल्याला देतात, त्यामुळे मुलांना आणि पालकांना उत्साह वाढतो की कुठेतरी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये असा एक वेगळा उपक्रम तयार केला जातो आहे की आपले मुलं त्या तिथे दिसत आहेत, त्या शिक्षकांना प्राईज मिळत आहे. आणि मी मुलांना तेच सांगतो की आम्हाला जेव्हा कुठे जिल्ह्याला बोललं जातं, हे काही आमच्यामुळे नाही, आजही मी त्यांना सांगितलं, म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्या कृपेमुळे पुन्हा जिल्ह्याला जाण्याचा योग येतो आहे, आपला मॉर्निंग असेंब्ली म्हणून जिल्ह्याला पुन्हा अवॉर्डसाठी आपल्याला नामांकन मिळालेलं आहे. तर मग मुलांचा उत्साह वाढतो आणि आज सुद्धा पुन्हा आमच्या परिपाठाला जो काही शब्द होता त्या पुन्हा पुरस्कार आणि समारंभ असे काही शब्द टाकले, पुन्हा त्यांनी त्या मुलांनी आलेले सुविचार दिनविशेष सांगितले आणि अशा प्रकारे मुलांना उत्सुकता जाणवायला लागली. यामुळे एक वेगळा फायदा असा झाला की मॉर्निंग असेंब्ली, कविता गायन, त्यानंतर आहे गोष्ट कथन आणि ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहे, कॅरम, स्पोर्ट वगैरे जे आमच्या शाळेत आहे, त्या आम्ही ज्या सेक्शननुसार याच्यामध्ये टाकतो आणि त्या जिल्ह्याला येतात, तालुक्याला येतात आणि लोकांना आगळेपणा जाणायला लागला की तालुक्याच्या ज्या शाळा आहेत इंग्लिश मिडियमच्या, अक्षरशः गेल्या 2 वर्षापासून आमच्याकडे पहिलीच्या मुलांचा पट्ट वाढलाच, परंतु तिसरी, चौथी आणि दुसरी, म्हणजे जेणेकरून इंग्लिश मिडियमची मुलं आमच्याकडे आहेत.
0: अरे वा.
1: आणि त्यांना ते कुतूहल जाणवलं की आपल्याकडे उपक्रम होतात, म्हणजे आज शाळा म्हणजे नुसतं शिकण्याचं माध्यम नाही राहिलं, तुम्हाला जे अदर ऍक्टिव्हिटीज आहे की एखादा विद्यार्थी शिकून सरकारी नोकरी लागेल मान्य, पण एखाद्यामध्ये एक बोलण्याचं कौशल्य, एखादं नेतृत्व कौशल्य, गीत गायनाचं कौशल्य, नकलाचं कौशल्य, तर विनोबाच्या माध्यमातून आपल्याला ते आज सादर करता आलं आणि त्यामुळे आम्हाला एक चांगला उपक्रम मिळाला.
0: वा वा, छानच. पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळाला आहेच तुम्हाला आणि याआधी सुद्धा तुम्हाला बरेच पोस्ट ऑफ द मंथ रिवॉर्ड मिळालेले आहेत. कुठल्या कुठल्या लेवलचे मिळाले आहेत ते?
1: लेवलला म्हणजे आता विनोबाया हे जेव्हा आलं त्याच्यामध्ये, म्हणजे मला त्या गावाला कार्यरत असल्यामुळे जिल्हा शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 साली मिळाला. त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीचा तालुकास्तरीय पुरस्कार तिथे सुद्धा मिळाला आणि जे जे उपक्रम विनोबाच्या माध्यमातून मला राबवता आले, तर क्लस्टर लेवलला सुरुवातीला तो पुरस्कार, त्यानंतर आमच्या शाळेत शिक्षण सेवक म्हणून जे शिक्षक होते त्यांना जिल्ह्याचा पुरस्कार, त्यानंतर मला तालुक्याचा 3-4 वेळेस पोस्ट ऑफ द मंथ मिळाला आणि आता मला वाटतं चौथ्यांदा जिल्हा लेवलला कविता गायन, मॉर्निंग असेंब्ली आणि काहीतरी स्पोर्ट बद्दल असे तिसरा चौथा पुरस्कार ह्या वेळेला.
0: अरे वा, खूपच छान. तर ही संकल्पना तुमची नेमकी कशी सुचली? म्हणजे मॉर्निंग असेंब्लीवर आपण व्हिडिओज करायचं, ही संकल्पना कशी सुचली?

0: भालेराव सरांनी सुद्धा प्रयत्न केले आणि मग त्यातून एक चांगलं जाणवलं की ती सिस्टीम अशी आहे मॅडम, एक सर्च ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तिथे एक शब्द टाकायचा आणि मुलं सकाळी येतात ते शब्द सांगतात आणि सर एक शब्द टाका की चला आनंद, आनंद शब्द टाकला मग त्याच्यावर येणारा सुविचार, येणारा दिनविशेष आणि येणाऱ्या कथा आणि एक गंमत जंमत म्हणून एक शब्दाची पुनरावृत्ती येते.
1: ओके,
0: काकाने काकूच्या कपाटातील कागदपत्रे कात्रीने कचा कचा कापली तर त्यांना ते फार गमतीदार वाटतं. आणि सकाळचा जो वेळ आहे आमचा माझा हा मुलं स्वतः कार्यरत करतात, मला त्यावेळेला माझं मी वैयक्तिक कामही करू शकतो आणि ते स्वतः परिपाठ पूर्ण करतात आणि त्यामुळे त्यांना आनंद वाटतो. आणि दुसरा मुद्दा आहे काय की सकाळी परिपाठाला जी उपस्थिती कमी राहायची ती या निमित्ताने उपस्थिती सुद्धा वाढली.
1: वा वा वा, चांगलाच उपयोग झाला. सोशल मीडियावर हे जे विनोबा ॲप आहे हे शिक्षकांसाठी लाभदायी आहेच, पण मग विद्यार्थ्यांचा सहभाग आणि पालकांचा सहभाग यांचा प्रतिसाद कसा असतो?
0: पालकांचा प्रतिसादही चांगला आहे कारण मॉर्निंग असेंब्ली हा एक परिपाठाचा विषय, परंतु जे काही आता त्यांचे जे सेक्शन आहेत वेगवेगळे कविता गायन गणिताची अध्यापन पद्धती, तर विनोबा ॲप मध्ये काही PDF सुद्धा आहेत त्या आपण डाउनलोड केल्यानंतर मुलांना दिल्या तर बेरीज या शब्दाच्या ज्या काही उदाहरणं आहेत ती 4-5 उदाहरणं ते सोडवतात, ते सोडून त्याला आपण अपलोड करायचे, ते केल्यानंतर पुन्हा एक त्याच्यामध्ये AI म्हणून सिलेक्ट करतात ते आणि मुलं जे काही बोलत आहे हे त्यांचं आरोहा अवरोहासह वाचन आहे किंवा नाही, त्यांचं कुठे चुकतंय एकामध्ये AI आपल्याला डिटेक्ट करून सांगतं की आपल्या विद्यार्थ्यांच्या चुका काय. आणि आता तो शासनाचा सगळ्यात महत्वाचा उपक्रम चालू आहे निपुण म्हणून, तर निपुण यामध्ये पायाभूत क्षमता मुलांच्या पक्क्या झाल्या पाहिजेत, त्यामध्ये सुद्धा अशीच एक भाषांतरासाठी क्लिप दिलेली असते ती वाचायची असते आणि त्यामुळे तिथून मुलगा जर शेवटच्या पूर्ण पायाभूत क्षमता संपूर्ण करत असेल तर तो निपुण झाला असं समजलं जातं. आमच्या जवळपास मुलं 60-70% निपुण आहेत आणि विनोबाच्या माध्यमातून कदाचित आम्हाला निपुणला अडचणी कमी आल्या कारण मुलं गेल्या 2-3 वर्षापासून विनोबाला आलेले जे काही लेख होते ते वाचत होते, त्याचं वाचन म्हणजेच त्या पायाभूत क्षमता निपुणच्या, म्हणून निपुण आणि विनोबा एक प्रकारे एक सांगणं आम्हाला घालता आली आणि पालकांना सुद्धा ते असं जाणवायला लागलं की माझा मुलगा तालुक्याच्या गावी इंग्लिशला असून सर त्याला मराठी बोलता येत नाही मराठी लिहिता येत नाही, तर अक्षरशः इंग्रजी माध्यमाचे मुलं आमच्याकडे आले आणि त्यांच्या पालकांनी बघितलं की सर हे आपल्या मुलांचं बघतोय आम्ही गावात असताना सुद्धा यांना येते आम्ही बाहेर फी भरतो आहेत, मग त्यांना ते आश्चर्य जाणवलं.
1: अगदी बरोबर.
0: आणि खरं म्हणजे त्यामुळेच काय झालं मुलांचा उत्साह वाढला आणि पट वाढण्यास
1: मदत
0: झालं, नाही तर पट हा असा ग्रामीण भागामध्ये वाढणं सहजासहजी
1: शक्य नाही होत,
0: त्यामुळे दरवर्षी 10% पट आमचा वाढतो. मिनल करणवाल मॅडम सुद्धा ज्यावेळेला आमच्याकडे मॅडमांनी भेट दिली त्यावेळेला पटाबद्दल त्यांनी जेव्हा विचारलं तर त्यांचा एक उपक्रम होता की ज्यांचा पट हा गेल्या 3 वर्षापेक्षा 10 पटीने जास्त असेल त्यांचा पालकमंडळातर्फे सत्कार करू. मॅडमांना जेव्हा आम्ही पटाबद्दल आमच्या समितीने सांगितलं तर मॅडमांना जरा जवळ वाटलं असं कसं काही शक्य आहे, म्हणजे जिल्ह्याला पटसंख्या कमी होते आणि तुमच्याकडे पट वाढतोय नेमकं मला ऑन रेकॉर्ड बघावं लागेल, तर मॅडमांनी ती माहिती घेतली आणि जेव्हा त्यांना कळलं तर मॅडमांना ज्यावेळेला आल्या अक्षरशः मिनल करमाळ मॅडम आम्ही त्यांना शुभेच्छा म्हणून मी द्यायला लागलो, तर मॅडमांनी अक्षरशः माझ्याकडचा पुष्पगुच्छ घेतला आणि मला स्वतः म्हटलं सर माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा की समिती आणि तुमचं जे काही योगदान आहे हे शाळेसाठी खूप छान आहे, आणि त्यांनी स्वतः त्यांच्या मूळ विद्यार्थ्यांसाठी वह्या मागविल्या आणि पूर्ण वर्गाला त्यांनी वह्या दिल्या.
1: वा वा छान. या व्यतिरिक्त अजून कुठले उपक्रम शाळेत राबवले जात असतात?
0: याच्याबद्दल असं आहे उपक्रम की आमच्याकडे शैक्षणिक सहलामी दिलेली आहे, त्यानंतर खेळाच्या स्पर्धा आमच्याकडे होतात आणि एक असं होतं की 1-4 वर्ग हा शिष्यवृत्तीसाठी मागे जुन्या काळी होता पण गेल्या मला वाटते 8-10 वर्षापासून बंद झाला
1: आणि
0: मागील वर्षापासून कदाचित शासनाने ती सुरुवात केली. आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे मंथन शिष्यवृत्ती हा उपक्रम राबवला, तालुक्यामध्ये खासगी संस्थेचे 100 मुलं बसलेले होते त्यापैकी 13 मुलं म्हणजे 13% मुलं आमच्या जिल्हा परिषद शाळेचे होते आणि त्यामध्ये भूमिका नावाची मुलगी जी होती दुसरीला ती तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाने तिथे पास झाली आणि तिला म्हणजे हा जो विषय आहे आज मार्केटिंगचं क्षेत्र असल्यामुळे त्यांना रेडिओच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून किंवा या सत्कार उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना जे प्रबलन मिळतं मुलांना जो उत्साह मिळतो की आपण सुद्धा कुठेतरी असं व्हावं असे बक्षिसं मिळावे, तर हा फायदा आम्हाला शिष्यवृत्तीला झाला. त्यानंतर बुद्धिबळाच्या स्पर्धा आमच्या शाळेमध्ये घेतल्या जातात, हे उपक्रम बघून आमच्याकडे पालकांच्या भेटी इतर अभ्यागतांच्या भेटी व्हायला सुरुवात झाली. माजी कर्नल साहेब आमच्याकडे येऊन गेले, त्यांनी मुलांची इंग्रजीमध्ये हितगुज केलं, मुलांचं इंग्रजी बोलणं सुद्धा बघितलं आणि त्यांनी सुद्धा सैनिकी प्रशिक्षणासाठी भविष्यामध्ये जे मुलं जातील त्यांना 50,000 निधी मुलांना देईल असं त्यांनी घोषित केलं. आणि अशा उपक्रमामुळे आम्हाला हळूहळू जे काही पुरस्कार जे मिळाले हे आमच्या विद्यार्थ्यांमुळे आणि आता जे सुद्धा जे चालू आहे जे मी इथे बसलो आहे शाळेचे विद्यार्थी आमचं गाव आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या आशीर्वादामुळे.
1: अगदी खरं, अगदी खरं. आणि जिल्हा परिषद शाळांबद्दल समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हा नक्कीच हे उपक्रम फायदेशीर ठरू शकतात असंही मला वाटतं. तर ओपन लिंक फाउंडेशन आणि रेडिओ मनभावन हा जो उपक्रम आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: रेडिओ मन भवन म्हणजे आज मी पहिल्यांदा इथे ह्या वेळेला येतोय, आपण ज्या वेळेला आकाशवाणीमध्ये एक जळगाव केंद्र

0: आपलं चालायचं ज्यावेळेला टीव्ही आणि दूरध्वनी यांची संख्या बऱ्यापैकी कमी होती, त्यावेळेला एक गाणं लागण्यासाठी एक आपल्या आकाशवाणी केंद्रातून एक मेसेज यायचा, 0257 42 400 नंबर असायचा. तो नंबर आम्ही कडे डायल करायचो की आपल्या आवडीचं गाणं लागावं आणि रेडिओला आपलं नाव यावं. तर असं वाटायचं, कारण आज दळणवळणाचं जे साधन आहे हे एक रेडिओ फार महत्वाचं आहे. आज माननीय पंतप्रधान मोदी साहेब जे काही मन की बात ज्यातून बोलतात ते त्याद्वारे लोकांना आज कुठेही मोबाईल मध्ये असले ते किंवा रेडिओ कुठेही असतो तिथे रेंज पूर्ण मिळतं, ते ऐकायला मिळतं आणि कमी वेळात तो मेसेज कळतो. तर ह्या आपल्या रेडिओ मन भावांच्या माध्यमातून मला तरी वाटतं आता बऱ्याच लोकांना ह्या संकल्पना या माध्यमातून ऑडिओच्या माध्यमातून लवकरात लवकर कळतील. आणि आज जसा मी घरी सकाळी रेडिओ आपला आकाशवाणी असते 963 KHz तर त्या जळगावच्या ज्या 7:10 ज्या बातम्या ठळक लागतात तर रेडिओच्या बातम्यांची जी शहानिशा कोरोना काळात मी बघितली की मीडियाला तरी एखादी वेळ एखादी बातमी ते देतात की चुकीच असू शकते, पण आपल्या रेडिओला जे काही प्रत्यक्षतः व्यक्ती येतात आणि त्याचे अनुभवाचे बोल आपले जे काही प्रायोजक असतात ते स्वतः आपल्याला व्यवस्थित प्रश्नावली करून ते आपल्याला मांडायला लावतात आणि त्याच्यातून सिद्धता जी दिसते ती इतर ठिकाणी मला तरी वाटते त्याची प्रामाणिकता इतर ठिकाणी एवढी दिसत नाही जेवढी आपल्या रेडिओमध्ये.
1: नक्कीच, धन्यवाद सर पुन्हा एकदा. सर, तुमच्या मते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी कोणत्या गोष्टींवर अधिक भर दिला गेला पाहिजे?
0: शिक्षकांनी सध्या आता आमचे माननीय शिक्षण अधिकारी सीओ मॅडम जो निपुणवर भर दिला जातोय शासनाच्या, की निपुण म्हणजे पायाभूत क्षमता मुलांच्या मजबूत झाल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मजबूत होण्यासाठी मला तरी वाटतं याची सांगड विनोबाशी अशी घालता येते की विनोबामध्ये ऑलरेडी परिपाठामध्ये वाचन हा मुद्दा आहे, म्हणजे वाचन कौशल्य आलं. त्यानंतर व्हिडिओचा एक मुद्दा आहे की जे काही इतर शिक्षक व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकतात ते जे काही प्रथम क्रमांकावर आलेले असतील काय असतील त्यांचे व्हिडिओ घेऊन आपण आपल्या मुलांसाठी एक वेगळं मार्गदर्शन करतो. एखादी कविता आहे, आता नवीन सिलेबस आलेला आहे एनईपी 2020 नुसार आणि चौथीचे पुस्तकं बदलले, मग बरेच शिक्षक त्यामध्ये काही ज्या कविता आहे पहिल्या हे शोधी सीमानवा, दुसरीला कविता आहे, चौथीला आहे, तर ते काही शिक्षक आपले टाकतात आणि ते आम्ही मुलांना दाखवतो की बघा हे तुमचेच मुलं आपल्यासारखेच आपलीच शाळा, ते मुलं ह्या कृतीमध्ये म्हणू शकते मग तुम्ही का नाही. मग तो व्हिडिओ आम्ही आमच्या वायफायद्वारे जे काही आमच्याकडे कम्प्युटर कनेक्ट आणि ओरे प्रोजेक्टर आहे त्याला कनेक्ट करून मुलांना ऐकवतो दाखवतो आणि ते तसं बघून कृती करतात. त्याच्यामध्ये त्यांची कविता ती पाठांतर येऊन जाते आणि त्याचा एक चांगला बेनिफिट आम्हाला असा मिळतो की आपलं कामही हलकं होतं, कारण दृकश्राव्य माध्यमातून जेवढं मुलं शिकतील आज तेवढं पुस्तकातून पाठ्यपुस्तकातून शिकणं आता बऱ्यापैकी थोडं कमी झालंय, म्हणून त्याला व्हिज्युअल माध्यम हे देणं महत्वाचं आहे आणि विनोबा आणि निपुण या एकंदर याच्या माध्यमातून हा काही बदल एक चांगला जाणवतो.
1: वा खरंच. आणि नक्कीच या सगळ्या उपक्रमांमधनं आणि विनोबा ऍपद्वारे जो पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड दिला जात असतो त्यातून इतर शिक्षकांनाही अधिक चांगले उपक्रम राबवण्याची प्रेरणा नक्कीच मिळू शकते. तर सर, जे नवोदित शिक्षक आता शिक्षक होऊ पाहत आहेत किंवा जे या क्षेत्रात येण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: म्हणजे आता विनोबासाठी जर ते येत आहेत तर मला तरी वाटतं आता त्यांना ती सवय जळून जाईल, कारण मान्य शिक्षण अधिकारी सीओ मॅडम जर काही याचा अट्टास करताय ते सांगतायत याचे कुठेतरी चांगले बदल त्यांना जाणवतात. आणि आधी काय व्हायचं, शिक्षक कामं करायचे नेहमी त्यांचं काम चालू राहायचं, पण हा प्रबलन जो मुद्दा आहे एखाद्या मुलाला जर आपण चुकत जरी असलं त्याला म्हटलं अरे बाबा वा किती छान करतोस तू, त्याच्यामध्ये पुन्हा तो उत्साह वाढतो. तर मला वाटतं या माध्यमातून जो काही पुरस्कार दिला जातोय हा नुसता दिल्यानंतर आमचं संपलं असं नाही, आमची जबाबदारी अजून वाढते, मिळणं आणि टिकवणं यामध्ये फार फरक आहे. तर या माध्यमातून मी नवीन शिक्षणात सांगतो की हा मुद्दा आपण जर राबवला तर आपली जी पॉवर आहे जे स्वतः हँडल करण्याची, की आज एक शिक्षक आणि 4 वर्ग आहे त्यांना जर हँडल करायचं असेल किंवा द्विशिक्षकी शाळेवर जर एखादा चांगला उपक्रम राबवायचा असेल ही पद्धती जर आपण वापरली तर एक वर्ग या पद्धतीनुसार आपण त्यांना दृकश्राव्य माध्यमातून विनोबाच्या माध्यमातून आयतं मटेरियल आपल्याला मिळतं की जेणेकरून मुलांना आपण ते सहज देऊ शकतो आणि त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याचं आउटपुट सुद्धा घेऊ शकतो, म्हणजे सुट्टीच्या काळामध्ये आम्हाला याचा चांगल्या प्रकारे उपयोग झालेला आहे.
1: खूप छान सर, खूप छान गप्पा रंगल्यात आणि खूप छान अनुभव तुमचे तुम्ही सांगितलेले आहेत. पण शेवटी जाता जाता एक विचार असं वाटतं, शिक्षण क्षेत्रात तुम्ही गेली अनेक वर्षापासून कार्यरत आहात, पण असं कधी होतं का की जर मी शिक्षक नसतो झालं तर दुसरा कुठल्या तरी या क्षेत्रात मला करायला आवडलं असतं, असं कुठलं क्षेत्र आहे का?
0: असं क्षेत्र म्हणजे मला लहानपणापासून इंजिनियर होण्याची इच्छा होती.
1: अच्छा.
0: पण आता वडिलांची इच्छा होती की आपण शिक्षण क्षेत्राकडे वळावं, मला आधी वाटलं ते, पण जसं जसं आपण आज या वयामध्ये आज 40 आपण गाठतोय, पण ज्या वेळेला खरोखर लहान मुलांमध्ये आपण राहतो तर सगळं टेन्शन विसरून त्या मुलांमध्ये आपण राहतो आणि एक शिकायला चांगलं मिळतं. आणि दुसरं असं जाणवलं की शिक्षकी पेशाच हा असा आहे की याच्यामध्ये सगळे कौशल्य आले.
1: बरोबर.
0: कारण ते विद्यार्थी घडवणं ते आपल्या हातून घडणं आणि शिक्षक हाडाचा जर शिक्षक असला तर आजच्या शिक्षकाला सर्व कामं तो करायला परिपूर्ण आहे. त्याला तुम्ही एस आय आर सांगा, त्याला बी एल ओ सांगा, त्याला मुलाचा आधार कार्ड सांगा. एखाद्या गरीब कुटुंबातील मुलं त्या जिल्हा परिषदेत शिकतात, कोणाला आई नसते, कोणाला वडील नसतात, त्यांची सुद्धा जबाबदारी तो एक शिक्षक घेतो आणि ते पालकत्व स्वीकारतो. तर ओके असं वाटतं परमेश्वराने हे जे काही आपल्याला दिलंय ज्ञान हा असा विषय दिल्यानं वाढतं, बाकी जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की ती दिल्याने वाढत नाही. त्यामुळे मला एक अमूल्य ठेवा असा परमेश्वर कृपेने मिळाला आणि मला मनात असं वाटत होतं की नाही हा पेशा आपल्याला पुढे पेलवेल काही किंवा कंटाळवाणं वाटेल, पण आज कसं वाटतंय आज सकाळ झाली. लहानपणी सुद्धा माझा टाइम 10 ते 5 होता, आजही मी मोठेपणी आहे, मी लहानपणी शाळेत जात होतो आणि आताही लहानपणी शाळेत जातोय. त्यामुळे एक आनंददायकच वातावरण आज मला पाहायला मिळतं,
1: एक वेगळं आणि समाधान आणि तृप्ती यात व्यवसायातनं आपल्याला जाणवते. नक्कीच धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्याशी गप्पा केलात त्याबद्दल रेडिओ मनभावांच्या टीम तर्फे आपले मनस्वी आभार.
0: धन्यवाद मॅडम, आपण सुद्धा मला इथे येण्याची संधी दिली आणि एक छानशे प्रश्न देऊन आम्हाला सुद्धा उपक्रमित केलं त्याबद्दल मनभावन रेडिओचे मी आमच्या सर्व मंडळीच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो आणि आमच्या समिती शाळा अधिकाऱ्यांच्या वतीने आपलं सुद्धा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आणि मी आरजे शुभांगी या विशेष मुलाखतीसाठी आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, खरं म्हणजे शब्दातून विचारांचा प्रवाह आणि सुरातून भावनांचा आविष्कार, जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा निर्माण होते एक अनोखी लय आणि एक सुंदर अशी अभिव्यक्ती. आजच्या या खास संवादात आपण भेटणार आहोत अशा व्यक्तिमत्वाला ज्यांनी लेखन, गायन, अभ्यास या अनेक क्षेत्रात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आहे. हो, आज आपल्यासोबत आहेत लेखिका, गायिका, स्तंभलेखिका आणि सिनेसंगीत अभ्यासक, अनेक उपाध्या ज्यांच्याकडे आहेत अशा आदरणीय श्री मृदुलाताई दाढे मॅम. त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजेच एक सुरेल कविता, एक विचारमय लेख आणि एक संवेदनशील अभ्यासक असं आपण त्यांना म्हणू शकतो.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, मृदुला दाढे या नावामागे आहे प्रखर अशी संवेदनशीलता आणि कलाप्रेमाची खोल जाणीव. हो, सुरांच्या दरवळात आज आपण न्हाऊन निघणारच आहोत, त्यानिमित्त आपल्या सर्व श्रोतांचं मी पुन्हा एकदा आरजे शुभांगी स्वागत करते. पुण्याच्या मातीत जन्मलेल्या, जगभर रमलेल्या शास्त्रीय संगीताची परंपरा, गझलची नजाकत, चित्रपट संगीताची प्रयोगशीलता आणि संशोधनाची खोली तसंच लेखणीची प्रगल्भता हे सगळं एकाच व्यक्तिमत्वात साठून राहिलंय, अखंड वाहत आहे, त्या म्हणजे आपल्या मृदुलाताई दाढे मॅडम. 4 दशकांची संगीत कारकीर्द, देवदाससारख्या चित्रपटात शास्त्रीय आलाप, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, उर्दू शिकून गझलची नजाकत आत्मसात केलेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा मृदुला मॅम आज आपल्याशी संवाद साधणार आहेतच. मॅडम, रेडिओ मनभावनच्या स्टुडिओत आपलं हार्दिक स्वागत.
4: नमस्कार. नमस्कार.
1: आणि मॅडम, खूप छान वाटतंय आम्हाला आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. तर श्रोते हो, मॅडमची नाळ जोडली गेली आहे शास्त्रीय संगीताशी, तर लेखणीला दिशा दिली आहे चिंतनशील आणि सर्जनशील विचारांनी. सिनेसंगीत अभ्यासक म्हणून त्यांनी मराठी चित्रपट संगीतावर अभ्यासपूर्ण लेखन केलेलं आहे. स्तंभलेखिका म्हणून त्यांच्या लेखांमधून संस्कृती, कला आणि स्त्री मन या सगळ्यांवर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. चला तर मग या सुरेल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊयाच आजच्या या खास संवादातनं. मॅडम, काय सांगाल या सगळा जो पसारा आहे एवढा मोठा त्याबद्दल काय सांगाल, नेमकी सुरुवात कशी झाली?
4: नाही, लहानपणापासून मी गाणं शिकतच होते, शास्त्रीय संगीत शिकलेली आहे आणि अतिशय उत्तम गुरु मला लाभले, पंडित गजानन बुवा जोशी, पंडित एस के अभ्यंकर बुवा, असे अनेक दिग्गज गुरु मला लाभले, त्यामुळे माझ्यावरचे संस्कार अतिशय उत्तम झालेले आहेत. माझ्या घरात गाणं होतं आणि पण गाणं शिकल्यानंतर एक अशी एक स्थिती येते किंवा असा एक पडाव येतो आयुष्यात की आपण गाण्याच्या कार्यक्रमात गायला लागतो आणि मग त्यातही आपलं थोडंफार नाव व्हायला लागतं. तर ती पण एक फेज म्हणा किंवा एक तो कालखंड येऊन गेला. पण एकीकडे मी मानसशास्त्राचा अभ्यास करत होते आणि तेही मला तितकंच आवडत होतं, म्हणजे म्हणून मग मी माझं बी ए मानसशास्त्र विषय घेऊन केलं. आणि मग मात्र मी मास्टर्सला पूर्ण संगीत हाच विषय निवडला. ते करता करता माझे एकीकडे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरूच होते, पण मला ही गाणी जी एक मराठी किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतली अतिशय उत्तम गाणी आपण ज्यांना म्हणतो ती गाणी गाता गाता एक डोक्यात सतत विचार चक्र चालू असायचं की हे गाणं इतकं छान कशामुळे झालंय, हे काय ह्याच्यात विशेष काय आहे, पण त्या विचाराला मूर्त स्वरूप नव्हतं. आणि मग मध्यंतरीच्या अनेक वर्षे मी फक्त परफॉर्मर म्हणूनच वावरले, खूप कार्यक्रम केले, रेकॉर्डिंग्स केली, पूर्ण वेळ गायिका म्हणूनच. आणि मग मात्र एका पॉइंटला मला असं वाटायला लागलं की ह्याचा ना नीट अभ्यास करायला हवा, ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं, आणि त्या अभ्यासाला एक दिशा असावी आणि त्याला एक मोहोर उमटावी की हा अभ्यास खरा आहे आणि बरोबर आहे, योग्य दिशेचा आहे. मग त्यात मान्यवरांचं आपण मार्गदर्शन घेऊया आणि मग अशी मी डॉक्टरेटकडे वळले आणि मग त्याचा त्या दृष्टीने मग खोल जाऊन अभ्यास केला.
1: नेमकं असं कुठलं गाणं होतं की ज्यापासून तुम्हाला असं वाटलं की मी या गाण्याबद्दल अभ्यास करायला हवा आणि तो श्रोत्यांपर्यंत पोहोचवायला हवा? असं
4: खूप गाणी आहेत, म्हणजे ह्या
1: पहिलं गाणं असं कुठलं तुम्हाला
4: असं सांगता येणं अवघड आहे, पण जयदेव साहेबांची गाणी मी जास्त ऐकत होते त्या काळात. आणि मग मदन मोहन आणि जयदेव हे माझे आवडते संगीतकार त्या काळात, म्हणजे होतेच आणि आताही आहेत. पण तो एक असं म्हणतो ना आपण, एक काही दिवस असतात की आपण एका म्युझिक डायरेक्टरच्या अगदी म्हणजे प्रत्येक गाणं त्याचं ऐकावं असं वाटतं. तर म्हणजे माझा स्वभाव असा आहे की एखादं गाणं मला आवडलं तर मग मी ते इतक्या वेळा माझं ऐकून होतं किंवा त्याच गाण्याचा विचार अखंड आठवडा आठवडा पण चालू शकतो. त्या काळात मी तसं त्या जयदेव साहेबांच्या आणि मदन मोहनांच्या गाण्यांमध्ये पूर्ण अशी बुडालेली होते. आणि मग आपकी याद आती रही रात भर, चष्मे न मुस्कुराती रही रात भर, हे गमन चित्रपटातलं जयदेव साहेबांचं गाणं मी ऐकलं आणि मग माझा विचारचक्र सुरू झालं की हे गाणं किती वेगळं आहे, हे नेहमीच्या गाण्यांसारखं नाही, याचा अंतरा आणि मुखडा पॅटर्नही वेगळा आहे. आणि जयदेवांनी असं बऱ्याच गाण्यांमध्ये केलेलं दिसतंय की अंतरा आणि मुखडा यांचा पॅटर्न तोडला आहे.
1: अच्छा,
4: म्हणजे बंडखोरी ही संगीतकाराकडे दिसती आहे. मग तिथून हे विचारचक्र सुरू झालं की गाणं बांधलं कसं जातं, गाण्याची बांधणी. मग एक एक आपण म्हणतो ना, म्हणजे रिसर्च इज ऑल अबाउट गोइंग फ्रॉम जनरल म्हणजे टू पर्टिक्युलर.
1: राईट,
4: तुम्ही आधी तुमचा विचार असा भरकटलेला असतो, हळूहळू तुम्ही त्यात सगळ्या इतर गोष्टी वजा करत करत त्या एका पॉइंट पर्यंत पोहोचता. तसं खूप गाणी खूप संगीतकार करता करता मी आधी कोअर पर्यंत पोहोचले की मुळात मग कंपोजिशन म्हणजेच काय आहे.
1: बरोबर बरोबर,
4: की एखादी कविता त्याला चाल लावणं हीच प्रक्रिया किती सुंदर आहे. मग त्यात अनेक मंडळींनी हा प्रयोग केलेत आणि मग ते ओळखून ते समजून घेता घेता मग हा प्रवास सुरू झाला.
1: खरं खरं, पण मग हा सगळा अभ्यास करत असताना मला एक जाणून घ्यायला नक्कीच आवडेल, नेमकी सुरुवात शब्दांपासून, संगीतापासून की संगीतकारापासून?
4: संगीतकार हे निमित्त आहे.
1: अच्छा,
4: गाणं काही फक्त संगीतकाराचं नाही ना, गाणं हे कवीचंही तितकंच आहे.
1: बरोबर,
4: कवी, संगीतकार, गायक, गायिका, अरेंजर्स, आणि मग ते चित्रपट गीत असेल तर ते कसं त्याचं फिल्मांकन केलंय, ह्या सगळ्या घटकांचा त्यात विचार येतो. पण मग कुठेतरी ही सुरुवात झाली पाहिजे. आणि मग संगीतकार का, तर संगीतकार हा त्या शब्दां गद्य जे स्वरूपात तुमच्यापर्यंत आहे त्याचं गाणं करणारा शेवटी जादूगार संगीतकार आहे. अनेक कविता बंदिस्त राहिल्या असत्या पुस्तकांमध्ये. जर का पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ती गेली तेव्हा रिमझिम किंवा गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे अशा कवितांना उत्तम चाली लागल्या नसत्या पंडितजींनी जशा लावल्या, तर ह्या कविता पुस्तकातच राहिल्या असत्या. म्हणजे त्या कविता म्हणून श्रेष्ठ नव्हत्या का, तर होत्या, पण त्या काही जाणकारांना माहीत होत्या, जे अगदी साहित्याचे बारकाईने अभ्यासक आहेत अशा मंडळींना माहिती होत्या. पण आज सामान्य व्यक्ती गुणगुणते ये रे घना,
1: बरोबर,
4: हे यश संगीतकाराचं आहे. त्यामुळे मग मी असा विचार केला की आपण संगीतकार व्हायचं जाऊया.
1: क्या बात आहे. मॅम, नुकतीच आपण काही दिवसांपूर्वी तुमची क्लिप जी आहे ती व्हायरल खूप झाली आहे, आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या वेळेला मी इन्स्टा स्क्रोल करत असताना अचानक ती क्लिप माझ्या हाती लागली आणि त्या क्षणी मी ती डाउनलोड केली आणि माझ्या स्टेटसला, खोटं नाही पण लगेच माझ्या स्टेटसला मी ती लावली. तर ते कसं काटोसे खिचके याच्या त्याबद्दल सांगा ना.
4: हो, ती खूप व्हायरल झाली आणि खरं नकळत झालं हे सगळं, कारण माझा अभ्यास गेली काही म्हणजे अनेक वर्ष चाललाय. PhD ह्याच सगळ्या विचाराची आहे किंवा ह्या सगळ्या विचारांना पायाभूत ठेवून मी त्यावर काम केलंय. त्यामुळे हा विचार नवा नाहीये माझा, खूप आधी झालेला आहे. पण त्याला आपण म्हणतो ना की एका कार्यक्रमात मी ते गाणं सादर करत होते आणि मी नेहमी असंच सांगते त्या गाण्याबद्दल. माझा कुठलाही कार्यक्रम हा फक्त गाण्यांचा नसतोच कधी. त्याबद्दल मला जे सांगायचंय ते मी ह्या गोष्टी छोट्या छोट्या सांगते. त्यामुळे आता जसा तुमचा आनंद शतगुणित झाला तसा अनेक गाण्यांबद्दल मी बोलते आणि मग श्रोत्यांना ते नव्याने ते म्हणतात हे गाणं भेटलं आम्हाला पुन्हा
1: असं.
4: तर काटून से खिच के अचलचा माझा जो विचार आहे तो मी मांडला आणि मग ते गाणं पुढे सादर केलं.
1: एक झलक नक्कीच आवडेल मॅडम. आणि पुन्हा एकदा त्या आलापाविषयी थोडं आमच्या श्रोत्यांसाठी.
4: खरं तर आता हे न ऐकलेले असं कोणी मला नाही वाटत बाकी असतील, पण तरी पुन्हा प्रत्ययाचा आनंद. तर त्यातला विचार असा होता की आलाप आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आलापाला शब्द नसतात, म्हणजे तो मुक्त आहे. शब्द हा काहीतरी अर्थ घेऊन येतो, पण आलापाला काही तसा तुम्ही द्याल तो रंग आहे. आलापाला तुम्ही द्याल तो रंग आहे. मग तो रंग कुठला द्यायचा हे संगीतकारालाही ठरवावं लागतं आणि गायक गायिकांनाही ठरवावं लागतं. संगीतकार त्याला एका स्वरांमध्ये बांधेल, पण इथं गायिकेचं कर्तृत्व असं असतं, तिचं एक कौशल्य असं असतं की त्या आलापात तो भाव आला पाहिजे जो पुढच्या गाण्याचा स्थायी भाव आहे.
1: बरोबर.
4: मग पुढचं गाणं काय सांगतंय की ती नायिका बंडखोर आहे. नायिका कारण ह्याला पुन्हा कथेची पार्श्वभूमी आहे, म्हणजे तुम्हाला ते माहीत पाहिजे ना की कथा काय सांगतेय की ती नायिका रूढ चाकोरी सोडून चालली आहे. कारण तिला तिच्या आयुष्यात अशी वेळ आलेली आहे की तिचा पती दाखवल्या व्यसनी आहे आणि तो तिला ते नृत्याची उपासना करायला परवानगी देत नाही आणि अतिशय वाईट अवस्थेत ती आहे. तिच्यातली कलाकार तिने मारून टाकला होता आणि आता राजू गाईडच्या मदतीने तिच्यातली कलाकार आता जागृत होतीये. मग ती पुन्हा त्या कलेची उपासना करते आणि तो तिला सांगतो की तू हे कर आता आणि तू तुझ्यात खूप पोटेन्शियल आहे, तुझ्यात क्षमता खूप आहे. आणि हा आता ही जी तिची स्थिती आहे, ही हा जो पडाव आहे आयुष्यातला, तो एक कलाटणी देणार आहे.
1: नक्कीच.
4: ती कलाटणी ते तोडून बाहेर पडणं आणि स्वभावातला हा बदल तिच्या की हे मुळू मुळू रडणारी आत्महत्या करायला गेलेली मुलगी ते आता मी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. मग शैलेंद्रनी जे शब्द लिहिले की काटून से खिंच के आचल, म्हणजे काट्यांनी भरलेलं होतं आयुष्य, तिथून आता माझं मी मुश्किलीने मैंने मेरा दामन छोडाय असं आपण म्हणतो, असं मी ते तोडून पुढे आले. आणि तोड के बंधन बांधी पायल, जिथे बेड्या होत्या तिथे आता पैंजण आले, घुंगरू आले. बघा ना, ते शैलेंद्रचे शब्द किती प्रत्यय करे. आपण हे थोडं खूप वेळा ऐकतो त्यामुळे लक्षात येत नाही की तोड के बंधन बांधी पायल, आता कोणी मला थांबवू नका, कोई न रोको दिल की उडान को, दिल वो चला.
1: प्रत्येक शब्दामागे किती अर्थ दडलेला असतो
4: आणि तो दडलेला आहे आणि पुन्हा या स्टेजेस आहेत, त्याही स्टेजेस चालीत दिसल्या पाहिजेत की ते वर वर जाणारं आयुष्य आहे, कलाटणी मिळालेलं आयुष्य. मग बर्मंतांनी ते तसंच बांधलं आणि मग तिथे तो पुढे आज फिर जीने की तमन्ना आणि मरणे काय, म्हणजे शैलेंद्र हे दोन्ही एका वाक्यात का लिहितोय की ही जी जुनी सहन करणारी रोजी आहे ती मरणच पावली पाहिजे आणि जी नवीन आहे आता ती नृत्यांगना बनण्याकडे तिचा जो प्रवास आता सुरू झालाय तो तसाच चालू राहायला पाहिजे, म्हणजे तिचा पुनर्जन्म आहे हा. एवढं सगळं त्या तीन ओळीत आहे. आणि मग तो मी म्हटलं की तो लताबाईंच्या आवाजाची फेक पण इथे महत्वाची आहे की तोच आलाप जर त्याचा टोन बदलला, म्हणजे आता तो कसा आहे आधी इथे तुम्हाला त्याची तडफ दिसते.
1: बरोबर.
4: आता हेच सूर आहेत, ते जर मी त्याच सुरांमध्ये त्याचा टोन बदलला, त्याचा लगाव बदलला, तर ती नायिका काही बंडखोर किंवा लढाऊ अशी न वाटता निमूटपणे अन्याय सहन करणारी वाटेल. म्हणजे हा आता विचार लताबाईंनी केला की वहिदाची नेमकी भूमिका काय आहे, म्हणून हे इतकं महत्वाचं आहे की त्याच्यात ते तडफेरी तो आलाप सुरू झाला तरच त्याला तो रंग येतो.
1: हो

0: हे पण वर गेलं बघा
1: सुंदर,
0: कारण आता परत
1: उडान घ्यायची,
0: उडान घ्यायची कोई ना रोको दिल की उडान को दिल वो चला।
1: क्या बात है, हे सगळं आजपर्यंत विचार केलेलाच नसेल मला तरी वाटतं कोणी, इवन मी सुद्धा गाणी खूप ऐकते पण हा विचार नव्हता डोकावला मनात जे तुम्ही उलगडून सांगितलं त्याबद्दल। खूप छान मॅडम, खूप छान वाटतंय।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर हा सगळा प्रवास आहे आणि म्हणूनच प्रथित यश गायिका आपण ज्यांना म्हणत असतो ते असं व्यक्तिमत्व आहे। मॅडम, गायन आणि लेखन ही दोन स्वतंत्र क्षेत्र असतात, तर या दोन्हींचा इतका सुंदररित्या आपण संतुलन राखता ते कसं नेमकं कसं हेरता तुम्ही?
3: माझ्या लक्षात आलं की व्यक्त होणं महत्वाचं आहे। आपल्या मनात जे हे विचार येतात किंवा आपला प्रबंध तर झाला, डॉक्टरेट मिळाली, पण हे सामान्यांपर्यंत कसं पोचेल? कारण सामान्य व्यक्तीचाही त्या चित्रपट संगीतावर अधिकार आहे ना, कारण त्यांनी त्यांचं संगीत आहे, खऱ्या अर्थानं लोकसंगीत आहे भारताचं। मग मला जे हे सुचलंय ते सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला कळण्यासाठी मला जे माध्यम मिळेल त्यातून मी व्यक्त व्हायला लागले। आणि मग तेव्हा मी 2014 साली लेखमाला लिहिली लोकसत्तासाठी, तिथून लिखाणाची सुरुवात झाली। हे सगळंच असं जे काही मला त्या संगीतकारांचा मी अभ्यास केला होता त्यावर मी सोप्या भाषेत लिहित गेले आणि ते प्रचंड आवडत गेलं सगळ्यांना। कारण तुम्ही जसं म्हणलात तसं ह्या गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या, पहिला हाच रिॲक्शन असते की आमच्या लक्षातच आलं नाही हे। तर ते लिहित गेले आणि मग त्यात मला माझी शैली सापडत गेली हळूहळू।
1: अच्छा, वा। एक आणखी वेगळा प्रश्न की संजय लीला भन्साली यांचा देवदास, त्यातला तो आलाप, हे स्वप्नवत सगळं कसं काय अनुभव होता मॅडम?
3: तो एक असा योगायोग होता की त्यांना सोलो असे आलाप हवे होते आणि खूप वर्ष झाली आता मला आठवत पण नाही, पण त्यांना असं हवं होतं की ऐश्वर्या रायची जिथे जिथे एंट्री होते तिथे एक प्रकारचा त्यांना आलाप हवा होता। आणि बऱ्याच प्रकारचे मग त्याने आलाप मला माझ्या आवाजात रेकॉर्ड करून घेतले आणि मग ते ओव्हरलॅप केलेत, म्हणजे त्यांना हवे तसे, म्हणजे त्याची इतकी वेगळी कॉम्बिनेशन केली आहेत की जे सिनेमामध्ये जिथे जिथे ऐश्वर्याची एंट्री आहे तिथे तो आलाप
1: आहे।
2: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: तर तुमची संशोधनाची दुसरी बाजू म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार, अनेक संगीतकारांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, तर ते संशोधन नेमकं त्याबद्दल सांगा ना, आणि त्यात नवीन संगीतकाराचा पण अंतर्भाव आहे का?
3: तेव्हा सुवर्णकाळातलेच संगीतकार घेतले आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कामावर मी भर दिला। मला विश्लेषण करायला खूप आवडलं कारण तेव्हा सुवर्णकाळातले तरी जे संगीतकार होते त्यांची प्रत्येकाची शैली होती, त्यामुळे त्या शैलीला अनुसरूनच त्यांनी गाणी दिली। आणि तुम्ही कुठलंही त्या काळातलं गाणं बघा, तुम्हाला ओळखता येतं की हे सलील चौधरींचं असेल, हे नौशादचं असेल, की हे शंकर जयकिशन, कारण व्यक्तिमत्व होत। कधी कधी कसं होतं, समजा अगदी तुम्ही एक 5 मुली घेतल्यात आणि 5ही मुलींना तुम्ही एकाच प्रकारची केशरचना दिलीत, एकाच प्रकारचा ड्रेस दिलात, तुम्ही म्हणा कितीही की त्या वेगळ्या व्यक्ती आहेत, पण तरी त्यांना एक तुम्ही एका साच्यात घालता। याच्या उलट हिंदी चित्रपट संगीताचा जो सुवर्ण काळ होता त्यांच्यात कॉमन फॅक्टर हा होता, सामायिक मुद्दा हा होता की ते सगळे सिनेमांना संगीत देत आहेत, साधारण अनेक दिग्दर्शक ठरलेले होते, तरीही त्यांचा स्वतःचा रंग वेगळा होता। मग हा रंग कुठून येतो? तर भाववृत्तीतून येतो, संगीतकाराचा स्वभाव तो कसा ठरतो, किंवा त्याचा एक कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्याची एक सामाजिक पार्श्वभूमी आहे, त्याची काही आयडियोलॉजी तर काही मानतो का, कम्युनिस्ट विचारसरणी आहे, त्यानंतर भौगोलिक, तो जिथून आला तिथलं लोकसंगीत घेऊन आला,
1: हे सगळं मॅटर,
3: हे सगळं येतं त्यात। म्हणून त्यांचा एक आपली एक मुद्रा बनली आहे की बर्मनदा म्हटलं की ही एक स्टाईल आहे, सलीलदा म्हटलं की ही स्टाईल आहे, एकाच बंगालातून दोघं आले पण दोघांचे संस्कार आणि दोघांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे, हे फार इंटरेस्टिंग वाटत गेलं। म्हणून मी एक एक संगीतकाराचा,
1: आणि नक्कीच तुमच्या लेखनात सुद्धा आणि गायनात सुद्धा भाव हा प्रकर्षाने ठळकपणे जाणवत असतो। खरंच सिने संगीत अभ्यासक म्हणून नेमका तो प्रवास आणि त्याचे पैलू नेमके तुम्ही काय पाहता, कुठल्या अंगाने त्याला बघत असता?
3: मी असं बघते की कंपोजिशन कसं झालंय.
1: बर,
3: म्हणजे सिने संगीतासाठी केलेलं गाणं आहे तर ते एकतर त्या सिच्युएशनसाठी असतं. पडद्यावर काय सिच्युएशन मांडली जाणार आहे, त्या कॅरेक्टरचा स्वभाव कसा आहे. आता जसं आपण एक उदाहरण बघितलं, अशी काही आहे की आता मी उदाहरण देते की कुछ दिल ने कहा सारखं गाणं, त्या व्यक्तिरेखेचा स्वभाव त्यात दिसतो की ती अस्फुट अशी व्यक्तिरेखा आहे, ती स्वतःच्या मनातलं काही बोलूनच दाखवत नाही, त्याला अनेक कारण आहे. म्हणून ते गाणं असं

0: किती तरल.
1: हा तरल तिचा स्वभावच तसा आहे, म्हणून तो आवाज असा लावलाय, म्हणून ती चाल अशी आहे. तर अशा अनेक गोष्टींचा त्यात अभ्यास मी केला.
2: ट्यून इन एनिवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: एक वेगळा प्रश्न की गझल गायकीसाठी तुम्ही उर्दूचं खास प्रशिक्षण सुद्धा घेतलं, त्याबद्दल सांग.
1: मला एक चांगले गुरु लाभले, उस्ताद इकबाल गिल त्यांचं नाव. तर त्यांनी मला फक्त गझल गायकी शिकवली असं नाही, तर त्यांनी मला उर्दू उच्चारांचा कसा अभ्यास करायचा, ते त्यात काय फरक आहे, त्याने कसा अर्थ बदलतो, हे सगळं त्यांनी मला शिकवलं. की गम असा नसतो उच्चार, अगम आहे, कुर्बानी आहे, कयामत, हे सगळं त्यांनी करून घेतलं आणि एक दृष्टी दिली मुळात की गाण्याकडे कसं बघायचं. आणि दुसरा महत्त्वाचा विचार त्यांनी मला शिकवला की तुम्ही गाणं म्हणताना त्यात कुठलाही पवित्रा नको, अभिनिवेश नको, तुम्ही त्या गाण्यात समरच नाही एकरूपच झालं पाहिजे. आणि हा त्यांनी माझ्याकडनं खूप मला विचार प्रकर्षाने बिंबवला माझ्या मनावर.
0: रहे ना रहे हम पासून अफसाना लिख रही हूं, म्हणजे लेखिका मृदुला मॅम आणि गायिका मृदुला मॅम हे नेमकं नातं कसं?
1: मी म्हटलं ना, गायिका मृदुला जे ऐकते, एक गायिका म्हणून आधी लक्षात येतं, अरे हे चाल गायला अवघड आहे बरं का, ही जागा अवघड आहे. आणि माझ्यातला अभ्यासक मला खुणावत असतो की ह्यात असा पॅटर्न केलाय, अंतर्याची ओळ अशी वळवली आहे, हे सगळं ऐकता ऐकता लक्षात येतं, जागा कशा वळवल्यात, का आरोही अवरोही विचार आहे, हे सगळं करता करता. आणि मग एक्सप्रेस करताना ना मला माझ्या लिखाणाची पण शैली वेगळी अशी आहे की मी फक्त त्यातला तंत्र लिहित नाही, तर थोडं ललित अंगाने लिहिते, म्हणजे थोडा हा भाव त्यात आणते. की कारण हे सगळा शेवटी हा भावनांचा खेळ आहे. जितकी व्यक्ती संवेदनशील असेल तितके तिला त्यातले पदर जाणवत राहतात. आणि मग ते कुठेतरी मला, मी मुद्दाम काहीच केलं नाही, हे आता मी नंतर स्वतःकडे बघते तेव्हा मला कळतं की आपोआप ते ललित अंगाने जातं. आणि माननीय अरुणाताई ढेरे यांनी माझं लिखाण वाचून नेमकी हीच प्रतिक्रिया दिली की हे फक्त सांगितिक लिखाण नाही आहे, तर हे ललित लेखन आहे. ही मला खूप मोठी कॉम्प्लिमेंट वाटते की कारण, आणि आता एक हा नवा एक प्रकार उदयाला आला माझ्या निमित्ताने. की थोडं काय होत होतं की अतिशय उत्तम काम केलंय पूर्वसुरींनी, पण बरंचसं लिखाण नॉस्टॅल्जिक होतं. ही गाणी छान आहेत आणि खरोखर त्या गाण्यांनी आपल्यावर गारूड केलंय, पण त्या गाण्यांचं विश्लेषण स्वरांच्या शब्दांच्या दृष्टीने करणं, तसंही ते झालं असेल कारण अनेक विद्वान ऐकतात तेव्हा त्यांना कळतं की हा मध्यम लागलाय, हा राग अमुका आहे. पण सामान्य माणसाचं काय, त्यांच्या रोजच्या जगण्यातली उदाहरणं देऊन त्यांना हे समजावलं पाहिजे की हे असं असं झालंय. म्हणून माझा हेतू हा आहे की मला संगीत हस्तिदंती मनोऱ्यातून बाहेर काढायचंय आणि ते सामान्यांपर्यंत.
0: एक वेगळा नवा आकार संगीताला या निमित्तानं तुमच्यामुळे लाभला. खरंच संगीत म्हटलं की भाव महत्वाचे, पण मग शब्दांचं काय, शब्दांचं सौंदर्यशास्त्र तेच खूप चांगल्या पद्धतीनं हेरता, ते कसं?
1: कारण शब्दांनीच तर काव्य बनतं. एकेका
0: शब्दाचा वेगळा अर्थ जर निघाला तर ते कसं सांगता येईल? उदाहरण दाखल.
1: खूप आहेत उदाहरणं की एक समोर येणारा अर्थ असतो आणि एक लपलेला अर्थ असतो, तुम्हाला तोही शोधावा लागतो.
0: अच्छा,
1: की नेमकं काय त्यातून म्हणायचंय. जशी अनेक उदाहरणं आहेत, ज्योती कलश छलके सारखं गाणं आहे की आपल्याला ते वरकरणी एका सकाळचं वर्णन वाटतं, पण त्याला तुम्ही आयुष्याशी जोडा, त्यातनं तुम्हाला अनेक असे अशा अर्थछटा निघतात की पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुवा उजाला, सच सपने कलके. आयुष्यात तुमच्या फक्त वैराण वाळवंट नसतं, हिरवाई असते आणि स्वप्न बघण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. तुम्ही त्याला ह्या आत्ताच्या सकाळच्या सीनशी जोडू नका, आयुष्याशी जोडा, त्याचा लगेच परिणाम बदल.
0: क्या बात आहे. तर मॅडम, आज अनेक तरुण तरुणी युथ जे आहे संगीत क्षेत्राकडे येत आहेत, गझलमध्ये म्हणा किंवा चित्रपट संगीतात करिअर करू इच्छितात, त्यांना तुम्ही काय सांगाल?
1: त्यांना मी मनापासून हेच सांगेन की गाण्याचा अर्थ नीट समजून घ्या, गाण्याच्या आधी त्याचं काव्य काय सांगतंय ते बघा. माझ्या मुंबई विद्यापीठात मी जिथे संगीत विभागात कार्यरत आहे तिथे एक आम्ही प्लेबॅक सिंगिंग कोर्स केलेला आहे, तो डिझाईन पण मीच केला. त्यात मी हा आवर्जून विषय ठेवला आहे अभ्यासाला की हाऊ टू ॲप्रिशिएट आणि हाऊ टू नो मिनिंग ऑफ द पोएट्री. पोएट्रीला तुम्ही समजून घ्या आणि मग गा. नुसतं यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए, हे म्हणणं आणि त्या ती व्यथा समजून घेणं, मग तुम्ही म्हणा, त्यात फरक लक्षात येईल. तंत्र शिका, श्वासाचं तंत्र आहे, चालीचा अभ्यास करायला लागा, तेव्हा तुम्हाला ह्या कलेची जरा तरी कल्पना येईल. मग त्यासाठी श्वासाचे व्यायाम असतात.
0: बरोबर.
1: कारण गाणं ही एकच माझं म्हणणं आहे की जाता जाता करण्याची गोष्ट नाही. जी सोय आता निर्माण झाली कराओके, तिचा योग्य आणि जाणीवपूर्वक डोळस वापर करा.
0: बरोबर.
1: त्यात वाहत जाऊ नका.
0: पण मग आजच्या पिढीचं सिनेसंगीत जे आहे ते नेमकं पारंपरिकतेपासून दूर जात आहे का असं तुम्हाला वाटतं का?
1: नाही नाही, उलट पारंपरिकतेपासून ते दूर नाही जात, कारण बेस कुठेतरी तो पक्का असतोच. रागाचे पण आता रागाचा उपयोग करून दिलेल्या चालीही दिसतात. फक्त कधी कधी हे जरा गोंधळाचं वातावरण होतं, कारण कधी कधी एकाच गोष्टीच्या आहारी जातो. सूफी तर सूफीच, पंजाबी रंग तर पंजाबी, असं मग सगळ्या गाण्यांना एकच रंग दिल्यासारखं वाटतं. ते थोडस खोलात जाऊन जरा काम व्हायला हवंय.
0: खरंच छान असा अनमोल माहिती अशी मिळते आपल्याला सगळ्या संवादातनं. तर आज मृदुलाताई आपल्यासोबत आहेत आणि यांच्यासोबतचा हा संवाद खरंच सुरांचा, शब्दांचा, नजाकतीचा आणि एक सुरमय प्रवासच आपण ज्याला म्हणू शकतो असा होता. आणि आपल्या विचारांनी आणि अनुभवांनी सगळ्यांना एक आपल्याला प्रेरणा मिळालीच आहे. तर कलेचा हा प्रवास जो असतो हा केवळ प्रसिद्धीचा नसतोच, तर ती एक प्रेरणा असते आणि अंतर्मनाचं भावविश्व उलगडणारी एक संकल्पना सुद्धा असते असं आपण नक्कीच म्हणू शकतो मॅडमशी झालेल्या संवादातनं. मॅडम, खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. तुमची एक पुन्हा एक झलक आमच्या कानांना नक्कीच तृप्त करणार आहे.
1: सलीलदांची एक रचना ऐकू दे.

0: अप्रतिम, वाह क्या बात है.
1: थैंक यू.
0: तर श्रोते हो, संगीत ही फक्त कला नाहीये, तर ती एक जीवनशैली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आत्म्याला स्पर्श करणारी एक कला आणि एक प्रवाह आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आदरणीय मॅम, आपल्या अनुभवांनी, आपल्या साधनेनं आणि आपल्या शब्दांनी आज आमचा स्टुडिओ खरंच मंत्रमुग्ध तर झालाच, पण सुरांनी सुद्धा तो उजळून निघाला. खरंच खूप छान वाटलं आपल्याला भेटून. रेडिओ मनभावन टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. संगीताचा दिवा जो आहे तो असाच निवांत तुमचा सदोदित पेटवत राहा आणि आम्हाला सगळ्यांना त्याची मेजवानी मिळत राहो हीच अपेक्षा करते.
1: धन्यवाद. मनभावन रेडिओनी मला आज तुम्ही इथे आमंत्रित केलं आणि संवाद साधण्याची संधी दिली. जितकी ऐकणारी सगळी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय मला पोहोचवता आला. सर्वांना माझ्या शुभेच्छा. अतिशय उत्तम तऱ्हेने आपल्या कलेची जोपासना सगळ्यांनी करावी हीच प्रार्थना करते आणि तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.